सुप्रभात श्रोते हो सुप्रभात। मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र। आज वार बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख, शके 1948, 13 मे 2026। आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही सुरू करत आहोत। पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झाली आहेत।

0: श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांच्या सनई वादनात जौनपुरी रागातील धून आत्ताच आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: सकाळचे 5:55 झाली आहेत. आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया स्वामी ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम, कविता खरवंडीकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बकुळ पंडित यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. याला संगीत आहे सी. रामचंद्र यांचं.

श्रोते हो, आताच आपण साधना सरगम यांच्या स्वरातील आशिष विलेकर यांचं गीत ऐकलं. याला संगीत होतं शैलेश दाणी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात मधुकर ठाकूर यांचं गीत. संगीत आहे मधुकर फाटक यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात मधुकर ठाकूर यांचं गीत. त्याला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. प्रभातवंदन कार्यक्रमात आता ऐकूया चिंतन, द्वारकानाथ लेले यांचे विचार.
1: हिंदू धर्मानं पुनर्जन्म ही कल्पना मानली असून 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म येतो असं सांगितलं जातं. सर्व सजीव प्राण्यामध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ असून तो लाभणं महाभाग्याचं मानलं जातं. कारण मानवेतर प्राण्यांना विचारशक्ती नसल्यानं हे प्राणी स्वतःचा विकास करू शकत नाही. उलट माणूस मात्र जाणीवपूर्वक चांगलं जगून देव माणूस या पायरीपर्यंत पोचू शकतो. अशा या श्रेष्ठतम मानवी आयुष्याचं उद्दिष्ट काय असावं याबाबत आजवर अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. माझ्या लहानपणी सॉलोमन ग्रँडी नावाची एक इंग्रजी कविता पाठ्यपुस्तकात होती. त्यात म्हटलं होतं की कवितेचा नायक सॉलोमन रविवारी जन्मतो, सोमवारी त्याचं बारसं होतं, मंगळवारी तो शाळेत जातो, बुधवारी त्याचं शिक्षण पूर्ण होतं, गुरुवारी त्याला नोकरी मिळते, शुक्रवारी त्याचं लग्न होतं आणि शनिवारी तो निवृत्त होऊन मरण पावतो. कवितेत शेवटी म्हटलं होतं की असं 8 दिवसाचं मानवी आयुष्य जगण्यात अर्थ तरी काय? म्हणजे माणसाच्या आयुष्याला काहीतरी ध्येय उद्दिष्ट असलं पाहिजे असं कवीला सुचवायचं होतं. सर्व माणसं शरीरानं सारखी असली तरी त्यांची ध्येय उद्दिष्ट सारखी असू शकत नाहीत. ती आवडीप्रमाणे क्षमतेप्रमाणे बदलणारच. ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी एका पुस्तकात मार्मिक विचार मांडले आहेत. ते म्हणतात की तुम्ही आयुष्यात काहीही करा

0: पण त्याचं उद्दिष्ट स्वतः आनंद मिळवणं आणि आजूबाजूच्या माणसांना आनंदी करणं हेच असलं पाहिजे. चांगलं खायलं प्यायलं तर जिभेला आनंद मिळतो, चांगलं पाहिलं तर डोळ्यांना आनंद मिळतो, चांगलं ऐकलं तर कानांना आनंद मिळतो, चांगला वास घेतला तर नाकाला आनंद मिळतो, चांगले कपडे घातले तर शरीराला आनंद मिळतो. ही झाली पंचेंद्रियांची सुखं, ती तर मिळवावीतच, पण त्याशिवाय चांगलं बोलून, चांगलं वाचून, इतरांना मदत करून मनाला आनंद मिळवावा. एकट्यानं आनंद उपभोगण्यापेक्षा सामूहिक आनंद हा श्रेष्ठ असतो. तसा तो मिळवणं हेच मानवी आयुष्याचं उद्दिष्ट असायला हवं. निसर्गानं माणसाला दिलेल्या विचारशक्तीचा उत्तम वापर करणं यातच मानवी आयुष्याचं सार्थक आहे. सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक पु ल देशपांडे यांनीही एका ठिकाणी मानवी आयुष्याच्या उद्दिष्टाबाबत अत्यंत मार्मिक विचार मांडले आहेत. ते म्हणतात की तुम्ही चरितार्थासाठी काहीही उद्योग करा, भरपूर पैसे मिळवा, पण कला, क्रीडा, साहित्य यापैकी कोणत्या तरी क्षेत्रातील एखादा छंद आत्मसात करा. पहिली गोष्ट तुम्हाला कसं जगायचं हे सांगेल, तर दुसरी गोष्ट कशासाठी जगायचं हे शिकवेल. बहुतेक जणांना आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही याची खंत वृद्धापकाळी वाटते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी खंत टाळण्यासाठी आपण कसं जगायचं हे पंचवीशीतच ठरवलं पाहिजे आणि प्रत्यक्षात तसं आयुष्य जगलं पाहिजे, तरच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं याचं समाधान आपल्याला आयुष्याच्या शेवटी मिळू शकेल.
1: श्रोतेहो प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी चिंतन या सदरात द्वारकानाथ लेले यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. आणि याबरोबरच प्रभात वंदन या कार्यक्रमात इथेच थांबते. नमस्कार.

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
4: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मेल पटेल. सकाळी 6:40 आणि संध्याकाळी 7:30 कृषीवाणी यामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती सादर करते सदानंद कांबडी. आणि 6:50 परिसर यामध्ये घरगुती सौर ऊर्जा उपकरणे आणि वापर याविषयी माहिती लेखन निवेदन धनंजय मुदगिलकर. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची असून ते आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:00 आजचा विचार सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40

नी भावधारा. 9 वाजता मराठी चित्रपट संगीत, सकाळी 9:30 वाजता रुपेरी मुकुटाचे मानकरी याचा 42वा भाग. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत 13 प्रादेशिक भाषांमधून सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकणारे सुरेश प्रॉडक्शनचे सर्वे सर्वा आणि 2009 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर डी रामानायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण ऐकू शकणार आहात. लेखिका आहेत नीता कुलकर्णी आणि निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची, 10:10 विशेष वार्ता.

0: मूर्तीची 10:10 विशेष वार्ता पुण्याच्या नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी डॉक्टर स्वाती महाळंक यांनी केलेला वार्तालाप. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कल्याणी देशपांडे यांच्या सतारवादनात राग अहिर भैरव ऐकू शकाल. तबला साथ आहे शंकर कुंभार यांची. 11:30 कार्यक्रम आम्ही, यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री दिग्दर्शक स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग दुसरा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. आज दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये सुरुवातीला माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन या विषयावर माइंड योगच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर सखी विश्व संवादात्मक कार्य, यामध्ये सहभाग आहे प्राची परांजपे आणि सुनीता कुलकर्णी यांचा. लेखन प्राची परांजपे, सूत्रसंचालन अर्चना साने आणि सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी गोखले यांच्या गायनात राग मदमाद सारंग ऐकू शकाल. आज संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 6:30 क्रीडा विश्व, यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी याच संघटनेचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी साधलेला संवाद. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये सोयाबीन बियाण्याची व उगवण क्षमता तपासण्याचे महत्व आणि पेरणीपूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी याविषयी संतोष जायभाय, कृषी विद्यावेत्ता व वैज्ञानिक सोयाबीन सुधार प्रकल्प आघारकर संशोधन संस्था पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 एक कलाकार. त्यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाद ब्रह्म, यामध्ये प्रमोद गणोरकर यांच्या गायनात राग मारू बिहाग आपण ऐकू शकाल. यांना तबला साथ आहे श्रीकांत भावे यांची, तर हार्मोनियमवर साथ लीलाधर चक्रदेव यांची. आणि याबरोबरच दिवसभरात ठरलेल्या वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 होत आहेत. आता ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज आहे 13 मे. आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1880 या तारखेला थॉमस अल्वा एडिसननं न्यू जर्सी इथं विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली. 1952 भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन या दिवशी भरलं. आधी या सभागृहाचं नाव काउन्सिल ऑफ स्टेट्स असं होतं. 1954 त्याचं राज्यसभा असं नामकरण झालं. 1962 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न किताब प्रदान करण्यात आला. 1967 डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले. नृत्य दिग्दर्शिका सीतारा देवी यांनी मुंबई इथल्या बिर्ला मातोश्री सभागृहात सलग 11:45 नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला 13 मे 1970 या दिवशी. 1995 ऑक्सिजन शिवाय आणि शेर्पांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रीव्ज ही पहिली महिला बनली. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली 2000 या तारखेला. 2000 भारताची प्रसिद्ध मॉडेल

0: आणि मिस इंडिया लारा दत्ता हिनं विश्वसुंदरी हा किताब पटकावला.
1: Tonight's first runner-up, Venezuela, and the new Miss Universe 2000 is India.
0: तेरा मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर रोनाल्ड रॉस यांचा जन्म 1857 साली या दिवशी झाला. 1905 भारताचे पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद. 1925 मर्मग्राही समीक्षक डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके.
2: कसे सरते सये माझ्या विना दिस तुझे.
0: 1973 गीत लेखक आणि कवी संदीप खरे.

आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. निजामशाहीतील कर्तबगार सेनापती मलिक अंबर यांचं निधन 13 मे 1626 या दिवशी अमरापूर इथं झालं. एक कार्यक्षम प्रशासक असणारा मलिक अंबर हा रयतवारी पद्धती तसंच या प्रदेशात गनिमी काव्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर के नारायण यांचं 2001 साली या दिवशी निधन झालं. इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय साहित्यिकांमध्ये ते एक आघाडीचं नाव होतं. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक अशा गावाचं समाज जीवन चित्रित करणाऱ्या त्यांच्या कथा खूप लोकप्रिय ठरल्या.

0: श्रोत्यो, आत्ता आपण ऐकलं दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला जाणून घेणार आहोत. पुढच्या 5 दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ही 34 ते 52% तर दुपारची 28 ते 33% दरम्यान राहणार आहे. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 10 ते 16 किलोमीटर दरम्यान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे राहणार आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. विस्तारित श्रेणीनुसार मध्य महाराष्ट्र विभागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी इतकं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला. सध्याच्या तापमानातील वाढीमुळे उभ्या पिकांना आणि फळबागांना हलका आणि वारंवार आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतीची कामं शक्यतो पहाटे ते सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळी करून घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करणं टाळावं. थेट सूर्यप्रकाशामध्ये सतत काम करणं टाळायला हवं. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करायला हवा. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करायला हवी. हरभरा आणि ज्वारी पिकाची काढणी पूर्ण झाली असेल आणि गरज असेल तर नांगरणी किंवा कुळवणी करून घ्यायला हवी. पिकाचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून घ्यायला हवे. जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर विविध योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. ऊस पिकातील खोड किडीच्या नियंत्रणासाठी

0: ट्रायकोरामा चिलोनिस हे 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी वापरायला हवं, तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरायला हवेत. सुरू उसाला 1:8 एक सरीतून पाणी द्यायला हवं आणि पीक तण विरहित ठेवायला हवं. मका, अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट हे 5% SG 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात त्याची फवारणी करावी. मात्र फवारणी केलेल्या मक्याचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी तसंच मका कणसांचा वापर खाण्यासाठी करू नये. उन्हाळी भुईमूग. भुईमुगाच्या शेंगा पोसण्यासाठी कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाला जमिनीच्या मजदुरानुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचं नियोजन करायला हवं. कांदा. काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कांदा काढताना पातीसह काढून तो 3 ते 8 दिवस शेतामध्ये सुकू द्यावा. काढलेला कांदा ओळीमध्ये रचावा आणि अर्धवटरित्या पातीने झाकावा. पात वाळल्यानंतर 4 सेंटीमीटर लांब मान ठेवून त्याची पात कापावी. केळी. जिल्ह्यात तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने केळी बागेच्या कडेने शेडनेटचं कुंपण करावं, तसंच केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांची पेंडी करून घड आणि घडाचा दांडा हा झाकायला हवा. आंबा. बागेमध्ये झाडांच्या आळ्यांमध्ये गवत, पालापाचोळा इत्यादी आच्छादनाचा वापर करायला हवा. फळ पिकाच्या अवस्थेत असताना फळमाशीची मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांच्या गरावर उपजीविका करते. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळं नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. तसंच फळ माशीच्या नियंत्रणासाठी मिथिल युझेनॉलयुक्त रक्षक सापळे बागेमध्ये 1:8 ते 10 याप्रमाणे लावायला हवेत. जनावरांचं व्यवस्थापन करताना कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने बारदान लावावं आणि ते पाण्याने भिजवावं. तसंच छतावर गवताचे किंवा बारदानाचे आच्छादन करायला हवे. त्यामुळे पोल्ट्री शेडचं तापमान कमी व्हायला मदत होते. श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला ऐकलात.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
3: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz वरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन सदर मुंबई केंद्रावरून तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य मंथन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर

0: दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशन नंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोते हो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरी सुद्धा आईस पॅक्स किंवा हिट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोते हो, यानंतर आपण प्लांटर फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो ज्याला प्लांटर फेशिया म्हणतात आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटर फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटर फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटर फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिर तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानं तर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?
2: अगदीच.
1: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
2: अगं पूजा, इकडे ये ना.
1: काय ग?

0: अगं, खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय? आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौरऊर्जेवर चालणारे आहेत बरं का.
1: काय सांगते काय. बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
0: प्लीज बघ.
1: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
0: अरे
1: तुला सांगू का, मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस.
0: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
1: असे
0: आहेत. बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
1: बापरे, काय काय सांगितलंस तू.
0: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
0: हो,
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
0: खरंच.
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का.
0: नक्कीच.
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
1: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे.
0: खरंच.
1: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
1: अगो बाई हो का, म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
0: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
1: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
0: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा, सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी
3: AM आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रिचा झा. अथ वार्ताः. केन्द्रीयान्वेषणाभिकरणेन अस्य वर्षस्य राष्ट्रिय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट यूजी इत्यस्याः आयोजने प्रश्नपत्रम् अनधिकृतरीत्या बहिरागमन विषयमालक्ष्य प्रकरणं पञ्जीकृतम्. शिक्षा मन्त्रालयस्य उच्च शिक्षा विभागात् प्राप्तस्य लिखित परिवादस्य आधारे संस्थया एतत् प्रकरणं पञ्जीकृतम्. संस्थया संसूचितं यत् विशेषाणां केन्द्रीयावेषणाभिकरणदलानां निर्माणं जातं तथा प्रकरणम् अन्वेषणार्थं विभिन्नेषु स्थानेषु एतानि दलानि प्रेषितानि सन्ति. एषा नीट परीक्षा अस्य मासस्य तृतीयदिनाङ्के राष्ट्रियपरीक्षणसंस्थया आयोजिता आसीत्. नवदिल्ल्यां नीट परीक्षायाः निरस्तीकरणविषये वार्ताहरसम्मेलनं सम्बोधयन् राष्ट्रियपरीक्षणसंस्थायाः महानिदेशकः अभिषेक सिंहः अवदत् यत् राष्ट्रियपरीक्षणसंस्था छात्रेभ्यः पुनः परीक्षाम् आयोजयिष्यति, सा च परीक्षा निष्पक्षरूपेण भविष्यति, पुनः परीक्षायै

0: अतिरिक्तशुल्कं न भविष्यति इति। भारतं श्वः आरभ्य ब्रिक्स विदेशमन्त्रिणाम् उपवेशनस्य आतिथ्यं करिष्यति। अद्य उपवेशनस्य अध्यक्षतां विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः करिष्यति। नवदिल्ल्यां वार्ताहरान् संसूचयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जायसवालः उक्तवान् यत् उपवेशनावधौ ब्रिक्स सदस्य देशानां विदेशमन्त्रिणः पारस्परिकहितस्य वैश्विक क्षेत्रीय विषयेषु विचार विनिमयं करिष्यन्ति इति। लोकसभाध्यक्षस्य ओम बिरला वर्यस्य नेतृत्वे एकं उच्चस्तरीयं भारतीय संसदीय प्रतिनिधिमण्डलं भारत भूटान संबंधान सुदृढीकरणोद्देश्येन सह अद्य भूटानस्य यात्रां करिष्यति। एकपञ्चाशत् सदस्याः भूटान भारत संबंधानां विभिन्नेषु विषयेषु उभययोः प्रतिवेशिदेशयोः मध्ये सहयोगं संवर्धयितुं च चर्चां करिष्यन्ति इति अपेक्षा अस्ति। यात्रावधौ प्रतिनिधयः भूटान देशस्य राज्ञा तत्रत्य प्रधानमन्त्रिणा च सह मेलनं करिष्यन्ति। उत्तरप्रदेशस्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः राज्यस्य जनान् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आह्वानं व्यावहारिकरूपेण प्रवर्तयितुं प्रार्थयत्। अनेन नागरिकेभ्यः इन्धनस्य उपभोगं न्यूनीकर्तुं अनावश्यकं स्वर्णक्रयणं परिहर्तुं च आग्रहः कृतः। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः निर्देशं प्रदत्तवान् यत् मुख्यमंत्रिणः मन्त्रिणाम् अन्ये च जनानां संख्या तत्क्षणमेव 50% यावत् न्यूनीकर्तव्यमिति। असौ प्रार्थयत् यत् राज्ये गृहात् कार्यं कुर्वन्तु इति। महिलानां सुरक्षायै संस्थागत समन्वयं सुदृढीकर्तुं राष्ट्रिय महिला योगेन दिल्ली आरक्षकैः सह एकं उच्चस्तरीयं समीक्षोपवेशनम् आयोजितम्। उपवेशनावधौ राष्ट्रिय महिलायोगस्य अध्यक्षा विजया राहतकर इत्येषा समन्वितस्य पीडित केन्द्रितस्य च दृष्टेः आवश्यकतायै बलं प्रदत्तवती। एषा अवदत् यत् महिलाभ्यः समयोचित समर्थनं न्यायञ्च सुनिश्चेतुं गृहहिंसा अधिनियमस्य अन्तर्गतम् आरक्षकयन्त्रस्य सुरक्षाधिकारिणाञ्च मध्ये प्रभावी सम्पर्कः आवश्यकः अस्ति। अमेरिका देशस्य राष्ट्रपतिः डोनाल्ड ट्रम्प अद्य चीन देशस्य त्रिदिवसीय यात्रायै बीजिंग नगरं सम्प्राप्स्यति। डोनाल्ड ट्रम्प इत्यस्य चीन देशस्य राष्ट्रपतेः शी जिनपिंग इत्यस्य च मध्ये बहुप्रतीक्षिते उपवेशने द्विपाक्षिक सम्बन्धानां अनेकेषु विषयेषु चर्चा भविष्यति इति आशास्यते। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां ह्यः रात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे गुजरात टाइटन्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलं 82 अंकैः पराजितम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्ज वरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र। श्रोतेहो सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोतेहो आता ऐकूयात आजचा विचार। सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात। संसारातील कोणत्या गोष्टी कोणत्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुखदुःख अवलंबून असतात।
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?

0: अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
1: अहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
3: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
4: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
3: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
7: श्रोतेहो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात, देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात. संसारातील कोणत्या गोष्टी कोणत्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुखदुःख अवलंबून असतं.
8: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
10: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
11: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
10: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
12: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागतो.
0: आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अधिमूल्य भरा।
1: मना तुझे मनोगत मना कधी कळील का।
2: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो। तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी।
3: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात।
2: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
4: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो।
5: वा,
4: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं।
2: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी,
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
8: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
9: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
8: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं।
9: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
8: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
9: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वास

अर्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत. यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर

0: मान्यतेवर त्यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला, त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, CBI तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
6: दूर दूर

0: सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र। श्रोतेहो, आता ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन। श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या। संतुलित आणि हलका आहार घ्या। जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसे की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा। धन्यवाद।
3: हॅपी बर्थडे टू यू।
4: झोप बीप आता काहीही नाही, रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या।
5: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
6: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत। मस्त धमाल गप्पा दंगा करतायत। कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर।
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू।
6: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं

0: अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे जी कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
1: नाही, आता आपण पाहतो ITI मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादं आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाईम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच, खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी येते, पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे, पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, मी फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
0: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
1: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती आहे. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s किंवा 80s म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर हे

0: पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, हे लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युअली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युअली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजेत. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्युअर

0: त्या उद्देशातन काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्योरशिप इंडेक्स करतोय. ही गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तर विमेन इंडेक्ससाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायचे की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे, आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz-वरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, आपण आमच्यासोबत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
3: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
2: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
4: तिन्ही कॉलेजला
5: काळजी करू नकोस.
4: फीस पाहिलीस का?
6: काय कसे आहात?
4: काय झालं?
5: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
7: RBI सांगते,
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
9: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
2: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: तीन ही कॉलेज ला।
2: कालजी करू नकोस।
3: फीस पाहिले का? काय कसा आहात?
4: काय झालं?
2: फीस अटेंशन।
4: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लियर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट। श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया शैलेश रानडे यांच्या स्वरात। गीत लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय संदीप खरे यांनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
4: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत. लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच आजच्या भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात इथेच थांबूया.

मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Last night, chasing the target of 169 runs, Sunrisers Hyderabad were bundled out for just 86 runs in 14.5 overs. For Gujarat Titans, Kagiso Rabada and Jason Holder scalped 3 wickets. Kagiso Rabada was declared player of the match. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Anuja. The dailies today have all taken note of the NEET UG 2026 being cancelled on allegations of question paper leak affecting lakhs of medical aspirants across the country. NEET mess. NTA orders retest as CBI probes leak, writes Hindustan Times. The paper adds, what began as a social media claim has now snowballed into a massive examination scandal. Quoting the Petroleum Minister Hardeep Singh Puri, the Hindu hints at fuel price hike as oil marketing companies mounting losses cause concern. PM cuts convoy, government departments to adopt austerity measures, reports the Times of India. Under the headline, in a shifting world order, five principles should guide India's diplomacy, notes an editorial in the Indian Express, adding, in foreign policy, there is no substitute for nurturing trusted partnerships, even while seeking new opportunities. Iran's Arakchi, Russia's Lavrov to be in Delhi for BRICS huddle, reports the Indian Express. The Economic Times noting the war impact on growth and current accounts cites PMO stitching a plan to boost foreign fund flow with steps to ease FEMA rules. A headline in the Tribune writes early monsoon likely, Andaman Sea may witness onset by May 16. And finally, a trailblazing first in 145 years at the prestigious institution St. Stephen's College, ready for its first ever woman principal, writes the Pioneer. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Political activities in Tamil Nadu turn hectic ahead of C. Joseph Vijay-led TVK government's floor test today. All India NR Congress leader N. Rangasamy to take oath as Chief Minister of Puducherry today. Uttar Pradesh, Madhya Pradesh and Delhi governments implement measures for fuel consumption following Prime Minister Narendra Modi's austerity appeal. Centre increases import duty on gold and other precious metals. IMD predicts early arrival of monsoon this year. And in IPL cricket, Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad by 82 runs in Ahmedabad. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: श्रोते हो सकाळचे 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच

विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना TVK सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने SP वेलुमणी यांच्या AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते

पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून

0: लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40-50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45-47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागतो.
0: आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत. आज प्रसिद्ध कवी लेखक गीतकार संदीप खरे यांचा वाढदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत. स्वर आहे सलील कुलकर्णी यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांचं.

0: श्रोते हो, वैशाली सामंत अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांचं. या गीताबरोबरच आजच्या भावधारा या कार्यक्रमात इथेच थांबूया.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:25 होतात. आता प्रसारित करत आहोत काही मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सगळीकडे बोंबा बोम या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत. याला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: तीन ही कॉलेज ला।
3: कालजी करू नकोस।
2: फीस पाहिली इसका? काय कसा आहात?
4: काय झालं?
3: फीस अटेंशन।
4: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लियर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
6: श्रोतेहो, हिंदी चित्र माफ करा, मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातील सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत, लिहिलंय शांताराम नांदगावकर यांनी।

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2. माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, सुहासिनी नांदगावकर आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोते हो, आज प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांची जयंती. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले आणि चंद्रकांत काळे यांच्या स्वरातलं नाद हो महानोर यांचं गीत.

श्रोते हो, प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. त्यांच्या जयंतीनिमित्त अजून एक त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया. चित्रपट आहे तू तिथे मी, रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातलं, विजय कुवळेकर यांनी लिहिलेलं गीत ऐकूया.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोते हो, आत्ताच आपण रमा माधव या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोते हो, आजच्या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. नमस्कार.
1: झोप बीप आता काहीही नाही.
2: अगो बाई,
1: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
4: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
5: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा 42वा भाग.
6: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 42व्या भागात. भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करणारे, सर्वाधिक 13 प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकणारे सुरेश प्रॉडक्शनचे सर्वे सर्वा आणि 2009 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर डे रामा नायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 42वा भाग.
7: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.

कला आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत काम करणाऱ्या या चित्रपट सृष्टीमध्ये पडद्यावरच्या कलाकारांइतकं किंबहुना थोडं जास्तच महत्व पडद्यामागच्या अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कामाचं असतं. अनेकदा ते सिनेमाच्या क्रेडिट्स पुरतं राहत असलं तरी न दिसणाऱ्या या लोकांचं काम मोलाचं असतं. चंदेरी पडद्यावर कलात्मक दृष्टीने उतरणारी कथा कलाकारांच्या जोडीने इतरही अनेकांच्या सर्जनाचं मूर्त रूप असतं. म्हणूनच एखाद्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये किती कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत असतात यांची यादी खूप मोठी असते. कथा लेखकापासून दिग्दर्शकापर्यंत, छायाचित्रकारापासून संकलकापर्यंत आणि अभिनेत्यांपासून प्रसिद्धीची बाजू सांभाळणाऱ्या कलाकारांपर्यंत

पर्यंत शेकडो जण सिनेमा मेकिंगच्या प्रक्रियेत सहभागी असतात. सिनेमा या सर्वांचा असतो, त्या सिनेमाचं यश अपयश सर्वांचं असतं. पण या एका भल्या मोठ्या प्रक्रियेचं सुकाणू मात्र एकाच व्यक्तीच्या हातात असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे निर्माता. पडद्यावरच्या 3 तासांच्या दुनियेचा तो सर्वे सर्व असतो. त्या 3 तासांच्या गोष्टीसाठी महिनोन महिने काम करणारा आणि शेकडो लोकांची एकत्र मोट बांधणारा निर्माता. भारतीय चित्रपट सृष्टीत कित्येक निर्माते आणि त्यांच्या निर्मिती संस्था स्टुडिओज प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपल्या कामानं, विचारानं आणि व्हिजननी विशेष स्थान तयार केलेल्या अशा महत्वाच्या निर्मात्यांपैकी एक म्हणजे डॉक्टर डी रामानायडू.

चित्रपट निर्मितीकडे कधीही केवळ एक प्रोसेस म्हणजे प्रक्रिया म्हणून न बघता एक उद्योग म्हणून बघणारे आणि त्याच दृष्टीने काम करत सतत आपल्या कामाचं क्षितिज विस्तारत राहणारे निर्माते डॉक्टर डी रामा नायडू. त्यांच्या इतकं संख्यात्मक दृष्ट्या मोठं काम, त्याचवेळी सिनेमांच्या विषयांमधलं वैविध्य जपणं, कालानुरूप फक्त त्या विषयातच नाही तर त्याच्या मेकिंगमध्येही बदल करत राहणं, नव्या कलाकारांचा सतत शोध घेत राहणं, मेनस्ट्रीम आणि समांतर सिनेमाचा मेळ घालण्याचा सतत प्रयत्न करत राहणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपट उद्योग भाषेच्या सीमा ओलांडून विस्तारण्याचं धारिष्ट्य दाखवणं, या सगळ्यासाठी डॉक्टर डी रामा नायडू यांचं नाव आदराने घेतलं जातं. अनेक विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर आहे, मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांना मूव्ही मुघल हे संबोधन बहाल केलेलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डग्गुबत्ती रामा नायडू यांचा सर्वाधिक चित्रपट बनवणारे निर्माते पद्मभूषण डॉक्टर डी रामा नायडू हे बनण्यापर्यंतचा प्रवास हीच मुळात एखाद्या चित्रपटाची कथा बनू शकेल इतका रोचक आहे. आंध्र प्रदेशातल्या प्रकासम जिल्ह्यातल्या कर्माचेडू गावात 6 जून 1936 ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी घराणं आणि घरचा राईस मिलचा चालता उद्योग पाहता इतर कोणीही त्याच व्यवसायात शिरून तोच वाढवला असता, मात्र संधीची अनपेक्षित वळण ओळखून ती स्वीकारणं हीच दूरदृष्टी किंवा व्हिजन असते आणि रामा नायडू यांना या व्हिजनचं वरदान होतं. विशेष असा की त्यांनी या देवदत्त देणगीला स्वप्न आणि जिद्दीची जोड देत ती व्यापक बनवली, त्यामुळे त्यांची व्हिजन ही केवळ त्यांच्यापुरती थांबली नाही तर सिनेमा मेकिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, सिनेमाच्या अभ्यासकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही ती पूरक ठरली, लाभदायक ठरली. गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर चिराला मधल्या कॉलेजमधून त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. नंतर तत्कालीन मद्रास मधल्या लॉयला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण नेहमीच अभ्यासेतर सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा जास्त ओढा होता. नाटक अत्यंत लाडकं होतं. शेवटी शिक्षण पूर्ण केलं ते प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमधून. घरी येऊन त्यांनी घराच्या शेती उद्योगात आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात लक्ष घातलं, पण हे आपल्या मनाजोगं काम नाही हे सतत त्यांना जाणवत होतं. लहानपणापासून उद्योग व्यवसायाच्या वातावरणातच मोठं झाल्याने नवीन संधी त्यांना पटकन दिसत असाव्यात. 1958 मध्ये त्यांच्या एका नातेवाईकांनी शंभू फिल्म्स ही निर्मिती संस्था सुरू केली. यातलं भविष्य ओळखून त्यात गुंतवणूक करण्यासाठी रामा नायडू यांनी आपल्या वडिलांचं मन वळवलं. त्यांचे वडील या संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या नम्मीना बांटू या सिनेमाचे सहनिर्माते होते. अक्कीनेनी नागेश्वर राव म्हणजेच ANR, एस व्ही रंगाराव आणि सावित्री यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटांनी डी रामा नायडू यांना एक नवीन वाट सापडली. या सिनेमाच्या सेटवरच त्यांना फिल्म मेकिंगच्या तंत्रांनी भुरळ घातली, कलाकारांच्या ओळखी झाल्या. त्याचवेळी ANR यांनी त्यांनी चित्रपटात आलं पाहिजे असंही सुचवलं. रामा नायडू यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की त्यावेळी मी त्यांच्या या सूचनेला नकार दिला खरा, पण राईस मिलच्या घरच्या उद्योगात मी कंटाळलो होतो, मला काहीतरी नवीन करायचं होतं. तरीही मनातल्या आवाजाला होकार देण्यासाठी 5 वर्ष गेली. शेवटी 1962 साली त्यांनी घरचा व्यवसाय बंद केला आणि चेन्नई गाठली. इथे आल्यावरही सुरुवातीला विटांचा व्यवसाय, नंतर रिअल इस्टेटच्या क्षेत्रात काम करून बघितलं, पण खरा आणि मनासारखा प्रवास सुरू झाला तो 1963 साली. एक नातेवाईक त्यांना आंध्र क्लबला घेऊन गेले आणि त्यानंतर या क्लबमध्ये ते अनेकदा येऊ लागले. कारण उघड होतं, इथे चित्रपट क्षेत्रातल्या अनेक अभिनेत्यांच्या भेटीगाठी नियमित होऊ लागल्या, अनेक दिग्दर्शक भेटू लागले आणि यातूनच चित्रपटसृष्टीतल्या प्रवेशाचे दरवाजे रामा नायडू यांच्यासाठी खुले झाले. तत्कालीन मद्रासमध्ये तेव्हा दक्षिण भारतातला चित्रपट उद्योग बहरला होता. विशेषतः तमिळ आणि तेलुगू सिनेमांचं ते मुख्य केंद्र बनलं होतं. सिनेमामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रयोग करणारी इंडस्ट्री अशी ख्याती या उद्योगाने मिळवली होती. मोठ्या प्रमाणावर चित्रपट तयार होत होते. अभिनेत्यांच्या जोडीनेच कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची उमेदीची नवीन फळी तयार होत होती. चित्रपटाच्या सेटचं गारुड काही आवरच असतं. 1963 साली तगीरिसा हनुमंत राव आणि यरला गड्डा लक्ष्मय्या चौधरी
या आपल्या मित्रांसोबत भागीदारीमध्ये त्यांनी अनुरागम या

चित्रपटाची निर्मिती केली. या तेलुगू सिनेमात हरनाथ आणि वासंती यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचे दिग्दर्शक होते जी रामिनीडू. ही एक प्रेमकथा होती. मात्र उत्साहाने टाकलेल्या या पहिल्या पावलाला फारसा उत्साही प्रतिसाद मिळाला नाही. पण निर्माता म्हणून अपयश पचवण्याची, त्यातून धडे घेत शिकण्याची आणि मुख्य म्हणजे योग्य ते बदल स्वीकारण्याची ताकद या चित्रपटांनी दिली असावी. या चित्रपटानंतरच त्यांनी एक मोठं पाऊल उचललं, ते स्वतःची निर्मिती संस्था सुरू करण्याचं. हे नक्कीच मोठं धाडस होतं, संपूर्ण जबाबदारी एकट्यांनी स्वीकारण्याचं. सुरेश प्रोडक्शन्स ही निर्मिती संस्था त्यांनी 1964 साली स्थापन केली. तेलुगू चित्रपट उद्योग हळूहळू मद्रासमधून हैदराबादमध्ये पाय रोवू लागला होता. अक्कीनेनी नागेश्वर राव किंवा NTR यांच्यासारखे ज्येष्ठ अभिनेते तेलुगू उद्योगाच्या या स्थलांतरात महत्वाची भूमिका बजावत होते. रामानायडू यांनीही हा बदल अचूक जाणून घेत स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली. तेलुगू चित्रपट विश्वातली तर ही अग्रगण्य संस्था आहेच, पण एकूणच भारतीय चित्रपट विश्वात तिने आपल्या कामाची मोहोर उमटवलेली आहे. या निर्मिती संस्थेनी बनवलेला पहिला सिनेमा म्हणजे रामुडू भीमुडू. तेलुगू चित्रपटांचे सुपरस्टार NTR आणि जमुना यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. अगदी सारख्या दिसणाऱ्या दोन तरुणांची ही मजेशीर कथा होती. आपापल्या आयुष्यात कंटाळलेले हे दोघे तरुण अदलाबदली होऊन एकमेकांच्या घरात जातात. दोघं एकमेकांचं आयुष्य जगू लागतात आणि मग कसा हास्यास्पद गोंधळ उडतो या सूत्राभोवती विणलेली ही कथा आणि NTR यांचा डबल रोल. रामानायडू यांच्या निर्मितीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर सिनेमांची मालिका सुरू झाली. प्रतिज्ञा पालना, श्रीकृष्ण तुलाभरम, स्त्री जन्म, पापकोसम, सेपॉय चिन्नैया, द्रोही असे चित्रपट सुरेश प्रॉडक्शन्सनी तयार केले. डी रामानायडू यांचा विशेष असा की त्यांनी अनेक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांबरोबर काम केलं. शिवाय सतत नवीन टॅलेंट इंडस्ट्रीमध्ये येत राहायला हवं याविषयी ते पहिल्यापासूनच आग्रही होते. त्यामुळे नवीन कलाकारांनाही त्यांनी संधी दिली. मद्रासमध्ये असताना बी नागिरेड्डी यांच्या मुलांबरोबर भागीदारीत एक कंपनी त्यांनी सुरू केली. तिचं नाव विजया सुरेश कंबाइन्स. या संस्थेतर्फेही त्यांनी काही चित्रपट तयार केले. सुरेश प्रोडक्शन्स ही संस्था आणि त्याचे सर्वेसर्वा रामानायडू यांच्या कामाचं क्षितिज विस्तारण्याचं पहिलं पाऊल ठरला तो 1971 साली आलेला प्रेमनगर हा सिनेमा. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रचंड यश मिळालं. अक्कीनेनी नागेश्वर राव आणि वाणीश्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. श्रीमंत घरातल्या तथाकथित वाया गेलेल्या नायकाला सरळ पण ठाम स्वभावाची नायिका कशी प्रेमानी वळणावर आणते असं एखाद्या टिपिकल मसाला फिल्मचं हे कथानक होतं. या चित्रपटाला उदंड लोकप्रियता मिळाली आणि दोन गोष्टी रामानायडू यांच्या चित्रपट निर्मितीची कायमची वैशिष्ट्य बनल्या. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांना रुचेल असं अपील हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट बनवताना मनोरंजकतेला महत्व देत असतानाच संपूर्ण कुटुंब एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकेल अशी निर्मिती हवी आणि त्या दृष्टीने कालसुसंगत विषय, मुद्दे, परिस्थिती सिनेमाच्या कथेचा केंद्रबिंदू असायला हवा. रामानायडू यांच्या एकूणच निर्मितीच्या प्रवासात विशिष्ट टप्प्यांवर त्यांनी कथेपासून तंत्रापर्यंत स्वीकारलेले बदल लक्षात येत राहतात. प्रेमनगरच्या अभूतपूर्व यशाने आणखीन एक महत्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे तेलुगू व्यतिरिक्त इतर भाषेतल्या रिमेक्सचा किंवा स्वतंत्र निर्मितीचाही विचार आणि प्रवास त्यांनी सुरू केला. प्रेमनगरचा तमिळ रिमेक 1972 साली वसंता मळी गई या नावाने प्रदर्शित झाला. त्यात प्रमुख भूमिकेत होते शिवाजी गणेशन आणि वाणीश्री. तर हिंदी रिमेक प्रेमनगर याच नावाने 1974 साली आला. त्यात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बाय बाय मिस.

या निमित्ताने केवळ तेलुगू चित्रपटांचे निर्माते अशी आपली ओळख रामानायडू यांनी मागे टाकली. त्यांच्या कारकिर्दीतलं हे महत्वाचं वळण ठरलं, कारण कालांतराने हिंदी आणि तमिळ भाषेतल्या जोडीला त्यांनी इतरही अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांची निर्मिती केली. तब्बल 13 भाषांत त्यांनी चित्रपट बनवले, त्यामध्ये कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, ओडिया, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, आसामी आणि इंग्रजी या भाषांतल्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या त्या भाषेतल्या चित्रपटांसाठी त्यांनी नवीन काही करून बघणारे दिग्दर्शक निवडले. उदाहरणार्थ मराठी चित्रपट माझी आईचं दिग्दर्शन कांचन नायक यांनी केलं होतं. सुबोध भावे आणि देविका दप्तरदार यांच्या मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा रामानायडू यांचीच प्रेमिंचू या सिनेमाचा रिमेक होता. तर बंगाली भाषेत त्यांनी निर्मिती केलेल्या शुधू एक बार बोलो या सिनेमाचे दिग्दर्शक होते प्रभात रॉय. या सिनेमात बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चटर्जी आणि ऋतुपर्णा सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर बंगाली भाषेतल्याच आणि ऋतुपर्ण घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या असुख चित्रपटांनी पुरस्कारही पटकावले.

नमूद करण्याची गोष्ट म्हणजे भाषा, कथा आणि त्या भाषेतल्या चित्रपट उद्योगांचा त्यांचा व्यवस्थित अभ्यास होता. भाषेनुरूप किंवा तिच्या संस्कृतीनुरूप असणारे ट्रेंड्स ते माहीत करून घेत असत. चित्रपट निर्मितीचं कुठेही टेक्स्टबुक मिळणार नाही किंवा औपचारिक अभ्यासाने ती शिकण्याची गोष्टही नाही. चित्रपट बनवायचा ठरवल्यानंतर त्याचा सर्व आघाड्यांवर विचार करून, सर्व विभागात प्रत्यक्ष काम करून किंवा बघून शिकण्याची ती प्रक्रिया असते. मायबोली चित्रपट निर्मिती करताना ही प्रक्रिया थोडीतरी सोपी असू शकते, पण मातृभाषा सोडून इतर भाषेत काम करताना अभ्यासाला पर्याय नाही, कारण तिथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची नोंद घेत काम करणं निर्मात्याच्या कामातलं अवघड कौशल्य असतं. रामा नायडू यांनी ते अचूक अवगत केलं होतं असं म्हणावं लागेल, कारण इतक्या भाषात त्यांनी काम करून त्यांनी आपल्या क्षेत्रात विक्रम नोंदवला. इतक्या भाषात सर्वाधिक संख्येने चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल 1999 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि त्यापूर्वी 1988 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद झाली. जवळपास 150 सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. आपल्या सिनेमांच्या निर्मितीबरोबरच संकलन, प्रोसेसिंग आणि वितरण यांची जबाबदारी सुद्धा ते सांभाळत असत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण नोंदी त्यांच्या नावावर जमा आहेत. 1974 साली त्यांनी थिरुमांगल्यम या तमिळ चित्रपटाची निर्मिती केली. जयललिता आणि मुथुरामन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जयललिता यांचा 100वा सिनेमा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तर एक काळ त्यांच्या सिनेमांनी गाजवला. बंदिश, दिलदार, इन्साफ के आवाज, तोहफा, मकसद, रखवाला, तकदीरवाला, प्रेम कैदी, अनाडी, हम आपके दिल में रहते हैं, कुछ तुम कहो कुछ हम कहे, अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. यातले बहुतांश सिनेमे गाजले.

नवीन चेहरे, नवीन गुणवत्तेचा प्रवाह चित्रपटांच्या दुनियेत सुरू राहायला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. अनेक दिग्दर्शकांना आणि अभिनेत्यांना त्यांनी आपल्या चित्रपटात पहिली संधी दिली. आपला धाकटा मुलगा व्यंकटेश, जो तेलुगू इंडस्ट्रीमध्ये व्हिक्टरी व्यंकटेश नावाने लोकप्रिय आहे.

हरीश कुमार, खुशबू, अल्लारी नरेश, मालाश्री, वाणीश्री, आर्यन राजेश, करिश्मा कपूर, तब्बू अशा अनेक कलाकारांना विविध भाषेतल्या चित्रपटात त्यांनी प्रथम संधी दिली. एकूण 11 नायिका आणि 20 दिग्दर्शकांनी त्यांच्या सिनेमातून पदार्पण केलं. अनेक चरित्र आणि विनोदी अभिनेते चमकले. अनेक भाषातल्या निर्मितीमुळे कलाकार हे भाषेच्या सीमा ओलांडून काम करू लागले. पूर्वीही अनेक भाषात काम करणारे कलाकार होतेच, पण सुरेश प्रॉडक्शन्समुळे हे प्रमाण वाढलं हे निश्चित. फिल्म्स आर व्हिज्युअल ट्रीट्स अँड क्रिएटिव्हिटी हॅज इट्स ओन लँग्वेज फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे त्यांचं मत होतं. जीवन तरंगलू, सोगाडू, कलियुग पांडवलू, धर्मचक्रम, प्रेमा, इंद्रुडू चंद्रडू, गोपाला गोपाला, बोब्बिली राजा, अहाना पेलांता, कथानायकुडू हे तेलुगू चित्रपट प्रसिद्ध आहेत. रामा नायडू यांनी आपल्या अनेक चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. अनेक लहान पण महत्वाच्या रोल्समध्ये ते दिसतात. होप या तेलुगू सिनेमात त्यांनी भूमिका केली होती. टीनेज मधल्या मुलांवर असणारा अभ्यासाचा ताण हा या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाला 2007 साली सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणून काम करत असताना चित्रपटाच्या सर्व पैलूंची माहिती त्यांनी करून घेतली. त्यांच्या या अभ्यासातूनच हैदराबाद आणि वायझिंग इथे रामा नायडू स्टुडिओची स्थापना त्यांनी केली. या जोडीला रेकॉर्डिंग स्टुडिओज, रिव्ह्यू आणि डबिंग थिएटर्स सुरू केली. एखादा दिग्दर्शक माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला की जाताना तयार फिल्म घेऊन जाता येईल अशा सुविधा मला द्यायच्या होत्या असं ते म्हणत, आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं सुद्धा. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, मला सर्वांशी चांगलं वागायला आवडतं. माझे स्पॉट बॉईज असोत किंवा टेक्निशियन्स किंवा आघाडीचे कलाकार, सगळ्यांशी चांगलं वागण्यावर माझा विश्वास आहे. आपण फिल्म्सच्या दुनियेत काम करतो, त्या क्षेत्रासाठी आपण सतत काही ना काही करायला हवं. या हेतूनेच त्यांनी रामा नायडू स्टुडिओ मध्ये फिल्म स्कूल सुरू केलं आणि त्यानंतर ऍक्टिंग स्कूलची सुद्धा स्थापना केली. ज्या समाजाने आपल्याला कलाकार म्हणून इतका मान दिला त्या समाजाला आपण देणं लागतो ही कृतज्ञतेची भावना नेहमीच त्यांच्या मनात होती. त्यातूनच रामा नायडू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधली अनेक हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, वृद्धाश्रम आणि अनाथालय, पॉलिटेक्निक्स, क्रीडा संकुल, सांस्कृतिक मंडळ यासाठी त्यांनी देणग्या दिल्या. त्यांच्या पुढच्या दोन्ही पिढ्या सिनेमा क्षेत्रात उत्तम कामगिरी करतायत. मोठा मुलगा सुरेश निर्माता आहे, तर धाकटा व्यंकटेश यशस्वी अभिनेता, नातू राणा डग्गुबत्ती आणि मुलीचा मुलगा नागा चैतन्य या दोघांनीही अभिनय क्षेत्रात नाव कमावलंय. राजकारणाच्या क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केलं होतं. बापटला मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. 1999 ते 2004 या काळात ते खासदार होते. परराष्ट्र व्यवहार खात्याच्या समितीमध्ये सदस्य म्हणून आणि माहिती प्रसारण खात्यात अनेक प्रकल्पात ते सहभागी होते. त्यानंतर मात्र राजकारणात ते कार्यरत नव्हते. चित्रपटांच्या दुनियेपासून मात्र ते कधीही दूर गेले नाहीत. प्रेम, कुटुंब, त्याग आणि नीतिमत्ता अशा सूत्रांभोवती फिरणाऱ्या कथा ते रुपेरी पडद्यावर आणत राहिले. तब्बल 50 वर्षांची त्यांची कारकीर्द होती. त्यात चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून अत्यंत आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत सिनेमाच्या जोडींनी निर्माता म्हणून डी रामा नायडू यांनीही मोकळ्या विचारांनी प्रवास केला. जिथे बदल हवे होते ते खुलेपणाने स्वीकारले. जिथे अनुभवाने सिद्ध केलेल्या गोष्टी आवश्यक होत्या तिथे त्यावर पक्के राहिले. शिवाजी गणेशन, अक्कीनेनी नागेश्वर राव, NTR, चिरंजीवी, कमल हसन ते व्यंकटेश, हरीश, पवनकुमार कल्याण, राणा डग्गुबत्ती असे चार पिढ्यातले नायक, तसंच सावित्री, जमुना, पंढरीबाई, पद्मिनी, जयाप्रदा, श्रीदेवी, रेखा, तब्बू, करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, कतरिना कैफ अशा चार पिढ्यातल्या नायिका आणि अनेक दिग्दर्शक यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या या हाडाच्या निर्मात्याला अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. दाक्षिणात्य सिनेमा क्षेत्रातला नंदी पुरस्कार त्यांच्या अनेक चित्रपटांना मिळाला. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांच्या

च्या निर्मितींना लाभले. इंदिरा गांधी प्रियदर्शनी अवॉर्ड त्यांना देण्यात आलं. तसंच तिरुपतीच्या व्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटीने त्यांना मानाची डॉक्टरेट पदवी दिली. 2013 साली त्यांना तेलुगू सिनेमा क्षेत्रातल्या त्यांच्या कामासाठी पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. तर भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या मौल्यवान योगदानासाठी त्यांना 2009 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. February 2015 रोजी हैदराबाद इथे चित्रपट हा श्वास असलेल्या या सर्जनशील निर्मात्याचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं.

0: मृत्यूपर्यंत ते चित्रपटांसाठी अखंड कार्यरत होते. यशस्वी आणि जाणकार निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांची स्मृती सदैव राहील. कला आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचं कौशल्य, निर्मितीच्या प्रक्रियेत वेग आणि कृतिशीलता सांभाळणं, त्यासाठी बजेट्स वेळापत्रकं यांची गणितं काटेकोरपणे पाळणं, भारताचा प्रादेशिक सिनेमा वैश्विक स्तरावर घेऊन जाण्याची दूरदृष्टी, निर्मिती संस्थेच्या स्थापनेपासूनच सिनेमा मेकिंगचं सस्टेनेबल मॉडेल तयार करणं, सिनेमा जगातल्या भाषेच्या सीमा पुसून टाकणं, चित्रपट व्यवसायात सुव्यवस्थित उद्योगासारखं काम करून रेखीव कार्यपद्धती रुजवणं, नवीन टॅलेंटला सतत पाठबळ देणं, अशा अनेक गोष्टींसाठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक पद्मभूषण डॉक्टर डी रामानायडू यांचं नाव आदराने घेत राहतील. निर्मिती ही कला मानून ती व्यावसायिक पद्धतीने मनापासून जोपासणाऱ्या चित्रपटांच्या चाहत्यांच्या या मूव्ही मुघलला भारतीय चित्रपटसृष्टीच्या रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी, रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 42व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करणारे, सर्वाधिक 13 प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झळकणारे सुरेश प्रॉडक्शनचे सर्वे सर्वा आणि 2009 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर डी रामानायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखिका होत्या नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
3: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
4: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
3: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
5: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
0: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
1: 101 उमासदन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
2: मध्यम लहरी 378° 7.8 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो सकाळचे 10 वाजतायत. आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
1: मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते हो, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड या एका व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आज 40 वर्षानंतर निर्माण झालेली 6 विद्यापीठं आणि त्या 6 विद्यापीठांमध्ये असलेले अनेक कोर्सेस आणि त्या अनेक कोर्सेसच्या माध्यमातून शिकणारे लाखो विद्यार्थी आणि हे लाखो विद्यार्थी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे असंख्य विद्यार्थी. प्रश्न असा आहे की हे जे व्यक्तिमत्व आहे की जे एका व्यक्तिमत्वाच्या ध्येयामधनं हे सगळं जन्माला येतं, ते ध्येय कसं जन्माला येतं? मुळात स्वतः प्राध्यापक असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेमकं काय घडतं याचा पूर्ण अंदाज असणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आहेत आणि त्यामुळे या व्यक्तिमत्वाचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की जे कलात्मक आहे, कलेच्या माध्यमातून आहे, इमारती बांधताना सुद्धा त्या इमारतींच्या रचनेमध्ये स्वतः आर्किटेक्ट नसताना, इंटिरियर डेकोरेटर नसताना ज्या पद्धतीनं विश्वनाथ कराड सरांनी त्यांच्या संस्थेच्या इमारती बांधलेल्या आहेत, कित्येक वेळा असं घडतं की पालक मुलांना घेऊन त्या कॅम्पसमध्ये येतात, इथल्या कॅम्पसमध्ये कोथरूडच्या किंवा लोणीच्या कॅम्पसमध्ये, पण कॅम्पसमध्ये शिरल्यानंतर तो कॅम्पसकडे बघून पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी इथे शिकलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की ह्या कॅम्पस निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या मनातल्या निर्मिती क्षमतेचा अंदाज पालकांना त्या इमारती बघून येत राहतो. आणि मग स्वतः विश्वनाथ कराडसह जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना परत परत सांगत असतात की काय करायला हवं, माणसाचा जन्म मिळालेला आहे त्याचं काय करायला हवं, आणि असं सांगणारा संत जनाबाईंचा अभंग त्यांना भयंकर आवडतो. आणि तो अभंग असा आहे, जनाबाई किती सुंदर सांगतायत, जन्मा येऊनिसा देख करा देहाचे सार्थक. विश्वनाथ कराड सर सातत्यानं विद्यार्थ्यांना तेच सांगतात. जो विद्यार्थ्यांना सांगितलं जातं ते खरं तर सगळ्या समाजातल्या प्रत्येकाला हे विचार लागू पडतात. काय, जन्मा येऊन या देख आणि माणूस म्हणून जन्माला आलेला आहेस तर आता करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे. परमेश्वराचं नाव घेत राहायचं, विठ्ठलाचं नाव घेत राहायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे कराडसर नेहमी म्हणतात. त्या पाठीमागे त्या विठ्ठलाचं नाव सातत्यानं घेतलं जातं

वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक जन्माचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिना सीमा असीमय आहे अमर्याद आहे अनंत आहे. विठ्ठलाच्या नावाचा परमेश्वराच्या नावाचा सातत्यानं केलेल्या उच्चाराचा परिणाम जो आहे तो अमर्याद आहे आणि तो अमर्याद परिणाम जो आहे तो मनुष्य देहाच्या सार्थकतेच्या दिशेनं प्रवास करत राहतो. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिना सीमा नाम तालक हे थोर नामे तालिने अपार. किती जणांना या परमेश्वराच्या नावाने तारून नेलेलं आहे तरून नेलेलं आहे आणि हे भक्ती मार्गातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो वारकरी संप्रदायातून जन्माला आला, तो कराड सरांच्या घरातून आला, त्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर थर्मोडायनॅमिक्समधले प्रोफेसर हे आधुनिक शिक्षणाचा आपल्याबरोबर असलेला उपयोग जो आहे तो उपयोग आणि या भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेली ही जी भक्ती आहे त्या भक्तीचा विचार एकत्र प्रवास करतो आहे म्हणून त्यांना हे आवडतं. आणि त्यामुळे आजा मेळ उधरीला चोखा मेळा मुक्तीचा नेला. शैक्षणिकदृष्ट्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचं विभाजन समाजामध्ये घडत गेलं त्या विभाजनाला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काय घडू शकतं, कोण जिंकू शकतं, तर ज्ञानाला कोण जिंकू शकतं, तर ज्ञानाला भक्ती जिंकू शकते म्हणजे श्रद्धा जिंकू शकते. आणि ती श्रद्धा जिंकल्यामुळे चोखा मेळा मुक्तीचा नेला हे कशामुळे सिद्ध झालं, त्या भक्तीमुळे सिद्ध झालं, त्या भक्तीमुळे शक्य झालं, त्या नामामुळे शक्य झालं. आणि म्हणून नामे तरला वाल्मिक झाला पुण्यश्लोक. वाल्या कोळीचा वाल्मिक होण्याची जी क्रिया आहे 100% लुटारू या भूमिकेमध्ये असलेली एखादी व्यक्ती जी माणसांना मारते लुटते त्यांना जंगलामध्ये, परंतु नामाचा महिमा हा दृष्टांत या ठिकाणी जनाबाईने दिलेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे की वाल्याचाही वाल्मिकी झाला नामामुळे. जनाई म्हणे बा विठ्ठला नामे तारीसी सकळा. विठ्ठला तू या नामामुळे सगळ्यांना तारून नेतोस तरून नेतोस या भवसिंधूच्या पार घेऊन जातोस. श्रोतो विश्वनाथ कराड सरांच्या मुखामधनं येणारं विठ्ठलाचं नाम, त्यांचं ऑफिस, इथलं कार्यालय कोथरूडमधलं आणि निर्माण झालेली विश्वविद्यालय ज्यात मिळणारं आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, या सगळ्याचा मेळ तुम्ही कसा घालणार? आणि हा मेळ जर घालायचा असेल तर ज्ञानी माणसांचं श्रद्धावान होणं अत्यंत आवश्यक आहे. आज आमच्या समाजामध्ये जे ज्ञानी आहेत ते नास्तिक आहेत. ते ह्या भक्तिमार्गातल्या माणसांना अंधश्रद्धाळू म्हणतात आणि अंधश्रद्धाळू म्हणून त्यांना मागासलेले समजतात. मला असं वाटतं की हा वेगळा विचार आहे जो जनाबाईच्या अभंगातून आला आणि म्हणून जनाबाई असं म्हणत असाव्यात की जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. त्या सार्थकतेमध्ये ज्ञान आहेच परंतु विज्ञान आहेच परंतु श्रद्धा पण आहे. आपण तो अभंग ऐकूया, ऐका.

खूप शिकलेला नास्तिक हा राष्ट्राला हानिकारक ठरतो, कारण सारं विश्व श्रद्धेवरती चालतं आणि तोच हा मुद्दा आहे. म्हणून विश्वनाथ कराड सर इतर शिकलेल्या माणसांपेक्षा वेगळे ठरतात. असो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या सोमवारी. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, प्रसन्न राहा. श्रोते हो, या कार्यक्रमाविषयी तुमच्या काही अपेक्षा असतील तर जरूर SMS करा 9657722396. पुन्हा एकदा ऐका 9657722396. SMS करा आणि कळवा. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. सकाळचे 10:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष वार्ता. यामध्ये पुण्याच्या नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी डॉक्टर स्वाती महाळंक यांनी केलेला वार्तालाप ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये मी स्वाती महाळंक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपलं पुणे ही उभ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. फार सुरुवातीपासून पुण्याला एक वेगळं वैभव मिळालेलं आहे. विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे. अशा शब्दात कविवर्य माडगुळकरांनी या पुण्याची महती वर्णन केलेली आहे. आधुनिक काळामध्ये विलक्षण झपाट्यानं बदलत आणि प्रगती साधत पुणे आता आयटी हब पण झालेलं आहे. पण आधुनिकतेच्या या पेहरावाबरोबरच शहराच्या समस्यांमध्येही वाढ होते आहे आणि त्यातून मार्ग कसा काढायचा, सत्ताधारी या प्रश्नांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे जाणून घेण्याची कोट्यवधी पुणेकरांना नेहमीच उत्सुकता असते. या शंकांचं निरसन करण्यासाठीच आज आपल्याकडे आलेले आहेत पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक, पुण्याच्या महापौर माननीय मंजुषाताई नागपुरे. ताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीमध्ये आपलं मनापासून स्वागत. ताई, पुण्याच्या महापौर म्हणून सूत्र हाती घेताना तुम्ही पुण्यासाठी गरजेचे आणि तुमचे स्वतःचे असे काही प्राधान्यक्रम निश्चित ठरवलेले असतील. आजही पुणेकरांच्या प्रश्नांबरोबर आम्हाला तेही जाणून घ्यायला आवडणार आहे. आता सगळ्यात कळीचा प्रश्न मी आपल्याला पहिला विचारू इच्छिते की पुण्यातली वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चाललेला हा प्रश्न आहे. खरं तर पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते आहे हेही आम्ही बघतो आहोत, पण तरीही अनेक चौकांमधली वाहतूक कोंडी कायम असते. याच्या बाबतीत पालिका म्हणून आपण काय नियोजन करता आहात?
1: पुणे शहरात प्रत्येकाला येऊन राहण्याची एक ओढ असते. आपल्याकडे जर आपण पाहिलं तर अनेक राज्यांमधनं लोक आपल्याकडे पुणे शहरात राहायला आले.
0: बरोबर.
1: त्यामध्ये मग कोणी नोकरीनिमित्त असेल, विद्यार्थी संख्या खूप आपल्याकडे आहे, तर पुणे शहरामध्ये एकूणच लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्या प्रमाणात आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्याची गरज आहे.
0: अगदी बरोबर.
1: आणि त्यावरच आम्ही प्राधान्यानं काम करतोय सगळेजण. तुम्ही पाहताय की मेट्रोचं काम चालू आहे, अनेक उड्डाण पुलं आपण करतोय, परंतु तरी सुद्धा ते कमी पडतायत. एकदा मेट्रो सगळी झाल्यानंतर वाहतुकीचा ताण आपल्याकडचा कमी होईल, पण तोपर्यंत मेट्रो स्टेशन्सपर्यंत किंवा जिथे मेट्रो नाहीये तिथे आपल्याला PMPMLची व्यवस्था ही अधिक सक्षम करणं गरजेचं आहे. आता मोस्ट लिव्हेबल सिटी आहे, आयटी हब आहे, पुणे हे भूषण आहे मगाशी तुम्ही म्हणालात, आणि इथं आल्यानंतर कुठल्याही लोकांना पुण्यापासून बाहेर जाऊ नये असं वाटतं. त्यांना सगळ्यांना इथे सेटल व्हायचं असतं, म्हणून हा ताण येतोय आपल्यावर. माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं की पुणे शहरात

0: मध्ये एकूण 4,000 तरी पीएमपीएमएलच्या बसेस धावल्या पाहिजेत आणि जे मेट्रो स्टेशन्स आता पूर्ण झालेले आहेत तिथपर्यंत आपली एक फीडर सेवा असायला हवी. तर ह्याकरता आमचं काम चालू आहे. एक पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला दिसतील की आपण नवीन बसेस ताफ्यामध्ये घेतोय, त्या आल्या आणि एकदा त्या रस्त्यावर धावायला लागल्या तर वाहतुकीचा ताण आपल्यावरचा कमी होऊ शकतो. पण मी या माध्यमातून पुणेकरांनाही सांगू इच्छिते की वाहतूक व्यवस्था आम्ही जेव्हा पूर्णपणे सक्षम करू आणि पुणेकरांनी त्यातनं प्रवास करायला हवा, कारण पुणेकरांनी जर त्यातनं प्रवास केला नाही तर ती लॉस मध्ये जाते वाहतूक व्यवस्था, तसं होऊ नये म्हणून त्यातनं सगळ्यांनी प्रवास करावा. आणि ही जबाबदारी आमची सुद्धा आहे की ती वाहतूक व्यवस्था इतकी सक्षम असायला हवी, इतकी चांगली असायला हवी की एखादा श्रीमंत व्यक्तीने सुद्धा आपली महागडी गाडी घरी ठेवून पीएमपीएमएलने प्रवास केला पाहिजे.
1: गाड्या वेळेवर उपलब्ध होणं, त्या त्या ठिकाणी त्या वेळेत पोहोचणं, काही भाग ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा असतो.
0: नक्कीच आहे. बसस्टॉपला एखादा व्यक्ती उभा राहिला तर ती बस किती वाजता येणार आहे, मग आपण ते बस कुठपर्यंत जाणार आहे, असं ह्या सगळ्यासाठी एक आपल्याकडे ऍप आहे जो आम्ही अजून अपग्रेड करतोय. त्या ऍपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. आपण एक कॉमन मोबिलिटी प्लॅन आणतोय, त्याच्यामध्ये पीएमपीएमएल आणि मेट्रो असं दोन्हीचं तिकीट आपण एकत्र काढू शकतो, असंही आपण करतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना आता सुरुवात झालीय. एकूणच पीएमपीएमएलची जी काही सिस्टीम आहे ती रिडिझाईन केली पाहिजे. म्हणजे जे पुणे मुख्य शहर आहे तिथल्या बसेसचा रूट वेगळा असला पाहिजे आणि पुणे शहरात येण्यासाठी जे लांबच्या आपण आउटर साईडच्या ज्या बसेस केल्या, म्हणजे अगदी कात्रजपासनं निगडी आकुर्डी किंवा अजून कुठे लांबपर्यंत जातात, त्यांचे डेपोज हे पुणे शहराच्या बाहेर असले पाहिजेत. पुणे शहरातल्या बसेस वेगळ्या आणि लांबून येणाऱ्या बसेस वेगळ्या असल्या पाहिजेत. पुणे शहरातलं ट्रॅफिक क्रॉस करून त्यांना त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला अनेक तास निघून जातात.
1: अगदी खरं.
0: अशा ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बसेस मुळे एखादा जो वेळ असतो म्हणजे बसचा तो स्किप होतो. तर असं होऊ नये म्हणून आम्ही ते सगळं रिडिझाईन करतोय, रूट्स सगळे आणि त्याचे टायमिंग्स. आपल्याला काही एक पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्याचा बदल तुम्हाला दिसून येईल.
1: पुणेकर महिलांचे प्रश्न तुम्हाला कुठले महत्वाचे वाटतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही काय विचार करता आहात?
0: महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने आता आपण हल्लीच पाहिलं असेल तर सीपी ऑफिसमधनं काही हेल्पलाईन नंबर्स पण जारी झालेले आहेत. त्या नंबर्सवरती महिला फोन करून पोलिसांना आपली अडचण सांगू शकतात. कुठं काही प्रसंग जर ओढावला तर तिथनं त्या फोन करू शकतात. बाकी आपण पुणे शहरभर काही जागा अशा लोकेट केल्या जिथे पोलीस डिपार्टमेंट आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडनं सीसीटीव्हीज लावण्याचं काम चालू आहे. आणि आपल्याकडनं जर आपण पाहिलं पुणे महानगरपालिकेकडनं तर असे काही स्पॉट्स आहेत की जिथे प्रकाश व्यवस्था अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे. अशा स्पॉट्सवर आपलं काम चालू आहे. म्हणजे तिथे जास्तीचे स्ट्रीट लाईट पोल्स उभारून प्रकाश चांगला कसा पडेल असे लाईट्स आपण फोकस करतोय. पण ह्या सगळ्यातनं नक्कीच फरक पडेल. परंतु एकूण जर आपण सगळ्याचा आढावा घेतला तर मला असं वाटतं अनेक राज्यांपेक्षा पुणे शहरामध्ये महिला जास्त सुरक्षित आहेत.
1: होय,
0: कम्पॅरेटिव्हली.
1: बरोबर आहे, अगदी.
0: दुसरा विषय येतो तो म्हणजे सार्वजनिक शौचालयांचा. आता आपल्याकडचे जे पब्लिक टॉयलेट्स आहेत तर ते इतके स्वच्छ नाही, म्हणजे इतकेपेक्षा काहीच स्वच्छ नाही हे नक्कीच मी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला. मी स्वतः काही टॉयलेट्सची पाहणी केली आणि फक्त महिलांचंच नाही तर पुरुषांचेही टॉयलेट्स खराबच आहेत. तर असे काही प्राईम लोकेशन्सचे टॉयलेट्स आपण क्लीन करायला घेतलेत. काही ठिकाणी ते डेमॉलिश करून नवीन बांधावे लागणार आहेत. परंतु हे सगळेच टॉयलेट्स आपण नीट करून एखाद्या संस्थेला चालवायला देणार आहोत अधिक वर्षासाठी, म्हणजे त्याचा कालावधी सुद्धा अधिक असेल. आणि त्या संस्थेला चालवायला दिलं की ते व्यवस्थित मेंटेन करतील. त्यांना आपल्याला पैसे द्यायचे नाहीत, म्हणजे महानगरपालिकेला कुठलीही आर्थिक त्याचा बोजा येणार नाही. जे लेडीज टॉयलेट्स आहेत त्यांच्यासाठी सुरक्षा म्हणून बाहेरच्या बाजूला कॅमेरेज असतील, आपल्याला आतमध्ये लावता येणार नाही. त्या टॉयलेट्समध्ये केअरटेकर असतील. आपल्याकडे हे मॉडेल अजून विकसित व्हायचं आहे की पब्लिक टॉयलेट्सला सुद्धा केअरटेकर्स असले पाहिजे. तिथे व्यक्ती राहणारा असेल की तो बरोबर स्वच्छ ठेवतो.
1: बरोबर.
0: आणि मग तिथे त्याचं सतत वावर असल्यामुळे तिथे कोणती दुरुस्ती केली पाहिजे ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. पाणी कमी पडलं तर पाणी असणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते केअरटेकर बघत असतात. हे पुणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी अशाच सूचना केल्या आहेत की आपल्याला केअरटेकर मॉडेल हे विकसित केलं पाहिजे. जिथे जिथे पब्लिक टॉयलेट्स आहेत, जिथे कम्युनिटी टॉयलेट्स आहेत, तिथे केअरटेकर 100% असलेच पाहिजे. त्यांची तिथे राहण्याची चांगली सोय असली पाहिजे, तरच हे सगळं नीट होऊ शकतं.
1: खूप महत्वाच्या गोष्टीवर तुम्ही प्रकाश टाकलात ह्या सगळ्यामधनं. आता पुणे जसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढतंय, क्रीडा क्षेत्रातही पुण्याची कामगिरी लक्षणीय आहे, तर क्रीडा क्षेत्राबाबत धोरण काय आहे महापालिकेचं?
0: क्रीडा क्षेत्राबाबत मी

0: आता महापौर झाल्यानंतर आपण लगेचच म्हणजे 15 दिवसात महापौर चषक म्हणून एक मोठा कार्यक्रम घेतला. 6 वर्षापासून महापौर चषक पुण्यात झाला नव्हता. आता या वर्षी आपण घेतल्यावर साधारण 7,500 खेळाडू तिथे खेळले. मग तो जिल्हास्तरीय होता, राज्यस्तरीय खेळ होते त्यामध्ये. पुण्याच्या बाहेरचे अनेक मुलं तिथे येऊन खेळून गेली आणि आपण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं सुद्धा दिली. यावेळी आर्थिक जे बक्षीस होतं ते वाढवून सुद्धा दिलं गेलं. खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला. तर असे आपण महापौर चषक दरवर्षी घेणारच आहोत. आणि जर आपण बालेवाडी जर विचार केला तर पुण्यापासून ते जरा लांब पडतं सगळ्यांसाठी. तर पुण्यातच म्हणजे हार्ट ऑफ द सिटी काही चांगले आपले स्टेडियम्स असतील किंवा संकुलं असतील, मोठे ग्राउंड्स असतील, असं विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अनेक वेळा असं होतं की पुणे महानगरपालिकेचे बजेट आपल्याला त्याला कमी पडतं किंवा एखादा प्रोजेक्ट आपण करायला घेतला तर बजेटची तरतूद होऊन ते करण्यापर्यंत खूप 1-3-4 वर्ष 5 वर्ष निघून जातात, खूप मोठा कालावधी जातो. त्यासाठी मी एक वेगळं मॉडेल त्यामध्ये आणते, ते म्हणजे थ्रू CSR आपण काही मॉडेल्स करू शकतो. म्हणजे इवन मोठी क्रीडा संकुलं जरी असली तरी सुद्धा CSR मधनं ती डेव्हलप होऊ शकतात, असे आपण काही MOUs करू शकतो. तो एक प्रयत्न आमचा चालू आहे.
1: अरे वा, महापालिकेच्या आपल्या काही शाळा आहेत. काही वर्षापूर्वीपर्यंत खूप चांगलं विद्यानिकेतन, शाळा पण खूप चांगल्या विकसित झालेल्या होत्या. अशा ठिकाणी येणारे विद्यार्थी हे सुद्धा बरेचदा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातले असतात. त्यांच्यामध्ये पण खूप चांगले कलाकार किंवा खेळाडू दडलेले असतात. अशा लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी म्हणून किंवा शाळांसाठी म्हणून काही धोरण तुम्ही नव्याने करता आहात का यामध्ये?
0: हो, आपण करतोय. आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फक्त आर्थिक दुर्बल घटकातनच विद्यार्थी येतात तिथे. त्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जाण्याइतपत त्यांची क्षमता नसते तेवढी, परंतु तो विद्यार्थी खूप चांगला असतो. त्याचं IQ चांगलं असतं. काही मुलांचं स्पोर्ट्समध्ये मुलं खूप पुढे असतात, काही स्किल्समध्ये पुढे असतात. असं सर्वां अनुषंगाने आम्ही विचार करून आपल्या ज्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या पुन्हा अपग्रेड करतोय. खूप चांगले शिक्षण तिथे त्यांना मिळावं, स्पोर्ट्स मध्ये मिळावं आणि स्किल डेव्हलपमेंट. आपण काय करतो, फक्त अभ्यासांमध्ये किती मार्क मिळत आहेत एवढंच पाहतो, असं न करता हे विद्यार्थी खूप स्टर्डी असतात तर त्यांना आपण स्किल्समध्ये जास्त डेव्हलप करू शकतो. आणि असं एक मॉडेल असावं कुठल्या तरी एका शाळेमध्ये जिथे विद्यार्थी येऊन सगळ्या गोष्टी शिकू शकतात. कारण आज सगळ्यांना इंजिनियर्स आणि डॉक्टर्स व्हायचंय, पण जे विद्यार्थी हुशार नाहीयेत अभ्यासामध्ये त्यांना रोजगार म्हणून त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे, त्यांना सक्षम केलं पाहिजे. यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सवरती आपला जास्त फोकस आहे. कारण शाळेतच विद्यार्थ्यांची क्षमता आपल्याला कळते, शाळेत मग त्या मुलाला स्कोप मिळतो निवडण्यासाठी की आपण कुठली कला आत्मसात केली पाहिजे, मला काय शिकायचं आहे. हे जेव्हा तो शाळेत ठरवेल तेव्हाच तो 10वी झाल्यानंतर पुढे काहीतरी करेल. त्यासाठी हे शाळेतच असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या शाळांमधून मुलांची ड्रॉपआउटची संख्या खूप जास्त आहे. 7वी 8वी नंतर मुलं येत नाहीत शाळेमध्ये किंवा इतर शाळांमध्ये ऍडमिशन्स घेत नाहीत. महानगरपालिकेच्या शाळा 7वीपर्यंत आहेत. 7वी नंतरच्या शाळा आपल्याकडे खूप कमी आहेत. मग एवढे विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब करू शकत नाही. मग हे विद्यार्थी पुढे काय करतात, तर हे ड्रॉप होतात. तर आता आपल्याला सगळ्याच महानगरपालिकेच्या शाळा या किमान 10वीपर्यंत करता आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करतोय आपण. आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स हे प्रत्येक शाळेत असले पाहिजेत. अशा सगळ्या विषयांसाठी आम्ही प्रयत्न करतो.
1: खूप महत्वाची गोष्ट आहे. पण प्रचंड मोठे मोठे प्रश्न आणि वाढती लोकसंख्या, लोकसंख्येसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, इतर गरजा, आपल्याकडे समाविष्ट गावांचा एक प्रश्न तसाच प्रलंबित आहे गेली काही वर्ष. काय विचार करताय त्याच्याबद्दल सुद्धा?
0: गावं समाविष्ट झाली आपल्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेचं क्षेत्र हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं झालेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात मोठी पुणे महानगरपालिका झाली आपली. परंतु समाविष्ट गावांसाठी आपण विशेष निधी बाजूला ठेवलेला आहे, तिथे आपल्याला ज्या काही सोयी सुविधा करून द्यायच्या आहेत. परंतु हे करत असताना त्याला खूप मोठा कालावधी जाणार आहे. आज जरी बजेट असलं तरी ते करायला घेतलं की वेळ तर लागतोच,
1: अगदी
0: लगेच होणं तर शक्य नाही. पण माझं मत असं आहे की आता लोकप्रतिनिधी निवडून आलेत त्याच एरियामधून आणि कुठल्याही प्रभागातला लोकप्रतिनिधी जो असतो त्याला आपल्या प्रभागात खूप चांगली कामं करून दाखवायची असतात. त्यामुळे सगळे आता काम करण्याच्या मागे लागलेत. होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि सगळीकडे कामं चालू होतील, ती कामं झाल्यानंतर लोकांना त्यातनं दिलासा सुद्धा मिळेल. पण महापालिकेवरती ताण नक्कीच आलेला आहे.
1: महापौर म्हणून तुम्ही आता याखेरीज कुठल्या गोष्टींना प्राधान्य देत आहात हे थोडक्यात सांगितलं तर बरं होईल.
0: प्राधान्याचा जर विचार केला ना तर पुणे शहरातले सगळेच विषय

0: जे पुण्यासाठी, पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी, पुणेकरांसाठी महत्त्वाचे आहेत ते सगळेच प्राधान्याचे आहेत.
1: बर,
0: आता आपण पाण्याचा विषय बोललो किंवा रस्ते वाहतुकीचा, हे सगळेच प्राधान्याचे विषय आहेत, सगळ्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे.
2: श्रोते हो, गेल्या काही वेळ पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत आपण पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याशी चर्चा करत होतो. ताईंनी आत्ता सांगितलेल्या अनेक गोष्टी खरोखरी दिलासादायक आहेत. त्यातून पुण्याचे अनेक प्रश्न सुटायला मदत होईल आणि पुणेकरांचं जीवनमानही सुकर होईल असा विश्वास बाळगायला हरकत नाही. पण त्यासाठी ताईंनी सांगितलेली आणखीन एक गोष्ट अधोरेखित करायला हवी की आपण चोखंदळ पुणेकरांनी आपली जबाबदारी पण प्रत्येक गोष्टीतली लक्षात घ्यायला हवी आणि त्या पद्धतीने आपलं आचरणही करायला हवं. ताई, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी पुण्याच्या प्रश्नांबाबत खूप मनमोकळेपणाने संवाद साधलात, याच्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले मनापासून आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण विशेष वार्ता अंतर्गत पुण्याच्या नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी डॉक्टर स्वाती महाळंक यांनी केलेला वार्तालाप ऐकलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भूषण.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: झोप बीप आता काहीही नाही, रात्रभर आपण नुसत्या गप्पा
5: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
6: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर. काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
7: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व त्यांच्या समोर

0: समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
3: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 10:30:15 झाली आहेत. आता ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. आज ज्येष्ठ पार्श्वगायक मनहर उदास यांचा वाढदिवस. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेलं गीत. सहस्वर आहे अलका याज्ञिक यांचा चित्रपट त्रिदेव. गीताचे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांचं गीत. गायलंय अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता यांनी. संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी. आणि चित्रपट आहे दिल है के मानता नहीं.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट सौदागर.

श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चोर और चांद या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत योगेश, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा.

श्रोते हो, आत्ता आपण जे गीत ऐकलं ते होतं चोर और चांद या चित्रपटातलं. गीतकार होते योगेश, संगीतकार होते निखिल विनय, स्वर होता अनुराधा पौडवाल आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीताचे शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे, स्वर अमित कुमार आणि विजेता पंडित यांचा. चित्रपट कभी हां कभी ना.

श्रोते हो, अमित कुमार, विजेता पंडित आणि उदित नारायण यांच्या सहस्वरात असलेल्या ह्या गाण्याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 11:10 झाली आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कल्याणी देशपांडे यांचं सतारवादन राग अहिर भैरव, तबल्यावर साथ केली आहे शंकर कुंभार यांनी.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कल्याणी देशपांडे यांचं सतारवादन ऐकलं. राग होता अहिर भैरव, तबल्यावर साथ केली होती शंकर कुंभार यांनी.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे

0: सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 11:30 आता आपण ऐकूयात कार्यक्रम आम्ही. यामध्ये ऐकूया सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री दिग्दर्शक स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग दुसरा. सादर करते आहेत संजय भुजबळ.
3: शोधो हो आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग दुसरा.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ. प्रवीण सर, स्नेहलदाई, पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. मागच्या भागात तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना प्रवीण सर म्हणाले की मला ही एक पुणेरी मुलगी वाटली. तर या पुणेरी मुलीनं हे नातं पुढे पुढे जात असताना काय काय पुणेरीपणा केला?
1: पुणेरी मुलगी म्हणून तुम्ही कसं तपासलं की आपल्याला जे कळतंय किंवा सांगितलंय ते सगळं खरंच आहे आणि आता सोबत जायला हरकत नाही, मोटरसायकलवर बसायला हरकत नाही?
2: हे प्रेमात पडलं की पुणेरी, मुंबई, नागपूर असं काही लक्षात राहत नाही. प्रेमात पडल्यानं तो माणूस प्रेमात पडतो, बाकी काही हे कळत नाही त्याचं. पण मला एवढं एक त्याचं जाणवलं होतं की खूप कष्टाळू आहे, कष्टांना तो कंटाळत नाही, त्यामुळे कष्ट करणारा माणूस कधीच अपयशी होत नाही, कधी ना कधी तरी यश त्याच्या पदरात पडतं. तर तो कष्टाळू आहे हे मला नक्कीच जाणवलं होतं आणि त्याचं नाटकाबद्दलचं प्रेम मला जाणवत होतं. मीही तेवढंच नाटकावर प्रेम करणारी होते, त्यामुळे मला ते प्रेम त्याचं लगेच जाणवलं होतं की ज्या पॅशनेटली आणि ज्या तो डेडिकेटेडली तो नाटक करतो, तर त्याचं ते डेडिकेशन आणि पॅशन ती मला खूप आवडली होती.
1: पण त्यावेळेस नाटकही खेड्यात जाऊन ते करायचे?
2: हो, म्हणजे पुण्यातही करायचा, पण तो नाटक वेडा होता, त्याला असं वाटत होतं की पुण्याच्या बाहेर सुद्धा नाटक परंपरा ही आपण जोपासली गेली पाहिजे. म्हणून तो पुण्याच्या जवळच्या सर्व बाजूनी जे जवळचे हे आहेत, खेडेगाव आहेत, तिथे तो फिरायचा आणि तिथल्या गावातल्या मुलांना घेऊन, सोबत घेऊन नाटक बसवायचा त्यांचं.
1: अच्छा, उमरतची पण काहीतरी त्यात आठवण आहे, मोठा टप्पा आहे तो.
2: हो, मग तेव्हा मग आम्ही उमरज नावाचं गाव आहे आपलं नारायण गावाच्या पुढे नाशिक रोडला, तर तिथे त्या गावाची खरं तर 150 वर्षांची परंपरा आहे नाटकाची. तर दर नवरात्रीला 9व्या दिवशी ते नाटक सादर करतात देवीसमोर. तर त्यांच्याकडे मुलं ह्याच्यातली असतात, गावातली असतात, पण मुलगी त्यांच्या गावामध्ये काम करत आता करते की नाही माहिती नाही.
3: अशोक हंडेंचं गाव.
1: बरोबर,
3: अशोक हंडे तिथले.
2: तर मुली काम करायच्या नाहीत, तर मुलगी पुण्यातून कोणीतरी असायची.
1: अच्छा,
2: मग त्याच्यासाठी मग प्रवीणचा रेफरन्स दिला होता की तो असं काम करतोय वगैरे आणि तू जाऊन भेट.
1: खूप छान. आणि मग तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला, नाटक, सिरियल्स आणि सिनेमापर्यंत. हा खूप मोठा खरं प्रवास आहे, त्या प्रवासाकडे आपण जाऊच या. एक तुमच्या आवडीचं गाणं.
2: तर दादाचा विषय निघाला मगाशी, प्रणित दादाचा. प्रणित दादा माझ्या खूप जवळचा होता, तर त्यांनीच लिहिलेलं आणि तो माझा खूप लाडका गीतकार आहे. तर गुरुचरिताचे करपारायण हे गाणं मला अत्यंत आवडतं, अत्यंत आवडतं गाणं.
1: येस, नक्की ऐकूया आपण.

0: सर गीतकार माझ्या आवडीचे गीतकार असं त्या म्हणाल्या, आणि त्या स्वतः वेगवेगळ्या रूपात तुमच्यासोबत आहेत आणि रसिकांच्या समोर आहेत. कधी त्या गीतकार म्हणून पण आहेत, दिग्दर्शिका म्हणून पण आहेत, अभिनेत्री तर आहेतच आहेत. या सगळ्यांकडे पोचण्यापूर्वी पहिली भेट झाली तिथपर्यंत ठीक आहे, प्रेम व्यक्त झालं तिथपर्यंत पण ठीक आहे, पण पुढे जर खरंच सामाजिकदृष्ट्या एकत्र राहायचं असेल तर अनेक गोष्टींना नक्कीच आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा कुठलाही मुलीचा बाप बघतो. ती अडचण तुम्हाला त्या काळात काय आली?
1: 100%. बघा कसं आहे, तिचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, ओके, आणि एक खूप जंटलमन ऑफिसर म्हणून ते श्याम घायाळ असं म्हटलं की कुणालाही विचारा, पोलीस डिपार्टमेंट एक जंटलमन पोलीस ऑफिसर अशी त्यांची ओळख होती. जेव्हा आमचं ठरलं की यस मी तुझ्याशिवाय आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि मग आम्ही व्हायचं ज्यावेळी आम्ही ठरवलं,
0: ओके,
1: त्यावेळी आर्थिक स्थैर्य हे आलं, कारण मी नाटक करत होतो. ते पण कसा नाटकवाला होतो तर पुण्याजवळच्या ग्रामीण भागांमध्ये जाऊन नाटक बसवायचं, पंढरपूर, सांगोला, उंबरज, सातारा, सांगली, याच्या पलीकडं, आणि त्यातनं पैसे थोडीच मिळायचे. टू व्हीलर होती माझ्याकडं, कॉड बेसिसवर पुण्यामध्ये राहत होतो, टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरणे इतके पैसे जमा झाले की टाकायचे आणि जायचं कुठल्या तरी गावात, कारण मला ना खूप आवडायचं. मला वाटायचं आपण जसं ग्रामीण भागातून आलो आहे आणि नाटक ही किती आनंद देणारी कला आहे, तर हे हा आनंद सगळ्यांना मिळावा ग्रामीण भागातल्या, त्यामुळे 1 रुपयाची अपेक्षा न कर ठेवता

0: अनेक ग्रामीण भागांमधनं फिरायचो, नाटक बसवत आणि परत यायचो पुण्याला. तर पैसा नाही ना जवळ. बरं, असंही नाही की शिक्षण, माझं शिक्षण एम कॉम एम बी ए एल एल बी पर्यंत झालेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मटेरियल मॅनेजर नोकरी करायचो मी. ज्या इंडस्ट्रीचा मी आत्ता ब्रँड अँबॅसिडर आहे त्या इंडस्ट्रीत त्यावेळी नोकरी करायचो. आणि त्या काय, ती नोकरी पण सोडली मी नाटकाच्या नादानी. आणि मग काहीच नाही ना, नाटकातनं जे काही थोडंफार येईल एकांकिकेतनं मानधन हे ते मिळून महिन्याला मला आठवतं 2,500 रुपये मिळायचे.
1: बरोबर.
0: ते 2,500 रुपये रूमचं भाडं आणि मेसचं भाडं, 800 रुपये 2 टायमाची मेस आणि 700 रुपये भाडं, असं 1,500 रुपये त्यात जायचे. तरी 1,000 रुपये शिल्लक राहायचे. बरं, मी पूर्ण निर्व्यसनी आहे त्यामुळं कुठलंही व्यसन नाही, त्यामुळं 1,000 रुपये बॅलन्स मला खूप व्हायचे या उद्योगांसाठी. आणि मित्र पिट्या बिट्या मदत करायचे, कारण पिट्या त्यावेळी
1: तेव्हापासूनच पिट्यावर.
0: हा, पिट्या तेव्हापासून काय, पिट्या जन्मापासून. पिट्या भाई रमेश परदेशी हा जन्मापासूनचा मित्र असंच समजा. शेजारी शेजारी राहायचो एका चाळीत, जन्म शेजारचे, त्यामुळं कळत पण नाही कधी मैत्री झाली. तेव्हापासूनचे एकत्र, त्यामुळं स्थैर्य नाही. त्यामुळे हिच्या आईला प्रश्न होता, हिच्या वडिलांना विश्वास होता की पोरामध्ये धमक आहे, पोरग काहीतरी करेल. हिचे वडील म्हटले बाकी काही नाही, तू निर्व्यसनी आहेस.
2: माझे वडीलही निर्व्यसनी होते, त्यामुळे त्यांना त्याची ही गोष्ट खूप आवडली होती. आणि त्यांनाही कविता करायला फार आवडायचं, तर त्यात तो लेखक होता, त्यामुळे त्यांना फार आवडायचा प्रवीण.
1: पण लेखक होणंही मला वाटतं पुढच्या आग्रहामुळे झालं.
0: हो हो, आर्थिक अजिबात नव्हतं, पण मी एकांकिकांचा लेखक म्हणून त्यावेळी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होतो. माझ्या एकांकिका खूप चालायच्या त्या काळी, त्यामुळं एकांकिकेच्या लेखकाला काय पैसे मिळणार आहेत. पण नेमके त्याच दरम्यान हिचे वडील गेले अटॅकने, आणि हिचे वडील अचानक गेले आणि मात्र यांच्या घरात सगळी हडबड झाली. त्यामुळं पाठीशी कोण नाही तिच्या, मी असा, त्यामुळं थोडी त्यांना चिंता होती. तरी ही सगळ्या जगाशी भांडली, तिच्या आईशी भावाशी. आता त्यांचंही काही चूक नाही ना, कोणालाही वाटणारच ना की आपली एवढी छान दिसणारी उत्तम उच्च शिक्षित पोरगी उत्तम घरामध्ये जावी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या.
1: बरोबर.
0: माझ्याबद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी काही करत नव्हतो याबद्दल प्रॉब्लेम होता.
1: नक्कीच.
0: आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन मग मी काहीतरी करायचं ठरवलं, ज्यातून हे आताचं करिअर उभं राहिलं.
1: वा, त्या मालिका असंभव,
0: कुंकू
1: कुंकू या सगळ्या मालिका होत्या.
0: हा कुंकू मालिका मला ना चिन्मय मांडलेकरनी दिली. चिन्मय मांडलेकरनी माझी ओळख करून दिली राकेश सारंग सरांशी. आणि चिन्मय त्याचे स्क्रीन प्ले डायलॉग लिहायचा, पण चिन्मय मला म्हटला की नाही या मालिकेचे मी स्क्रीन प्ले लिहितो पटकथा, आणि तू संवाद लिही, खूप छान लिहिशील. त्यामुळे पहिली संधी लिखाणाची मला तिथून आली.
1: वा, हे खूप तुमचं छान वाटतं सर बोलणं तुमचं ऐकताना, की त्या त्या टप्प्यावर कोणी कोणी मदत केली म्हणा, कुठली पायरी आपल्याला चढायला मिळाली, कुणाचं सहकार्य लाभलं, हे आपण आवर्जून सांगता आणि त्यांचं नावानिशी सांगता.
0: नाही नाही, कसं आहे माहितीये का, त्याच लोकांमुळे तुम्ही मोठे असता.
1: बरोबर.
0: आता चिन्मय आणि मी एकत्रच काम करतो फिल्म इंडस्ट्रीत, सेम वयाचे असू, बरोबर की नाही?
1: बरोबर.
0: कदाचित चिन्मय लहानच असेल माझ्यापेक्षा, पण त्यावेळी तो लिहित होता, मुंबईत होता. तर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं, कारण त्यांनी माझ्या एकांकिका पाहिल्या होत्या. त्यामुळं आपल्याला संधी देणाऱ्या माणसाचं नाव हे वेळोवेळी घेतलंच पाहिजे, कारण त्या त्या टप्प्यावर ती ती माणसं परमेश्वराने पाठवलेली असतात आपलं आयुष्य सुकर व्हावं म्हणून. त्यामुळं त्यांचा नामोल्लेख न करता पुढे जाणं हे पाप आहे.
1: आवडीचं गाणं एक या ठिकाणी,
0: त्या हेमंत ढोमेचा एक सिनेमा आलता बघतोस काय मुजराकर. हेमंत पण माझा मित्र, जुना मित्र. त्याच्यात ना माझ्या राजा र या मावळातून कधीच तू मावळून गेला र, हे माझं खूप आवडतं गाणं आहे. म्हणजे मी त्या हेमंतलाही फोन करून सांगितलेलं आहे कित्येकदा की हे माझं खूप आवडतं गाणं आहे.
1: ग्रेट ग्रेट.
0: त्यामुळे ते गाणं मला आवडेल.
1: नक्की नक्की ऐकूया.

0: स्नेहलताई, पुढच्या टप्प्याकडे वळताना अनेकदा जाहीरपणे प्रवीण सरांनी ही गोष्ट सांगितली आहे की पुढचा टप्पा तसा अवघड जात होता आणि घर चालवण्यासाठी म्हणून कुणीतरी स्थिर कमावणारं हवं होतं, म्हणून आपण निर्णय घेतला आणि आपण नोकरी स्वीकारली. प्रवीण सरांच्या तोंडून आम्ही हे खूपदा ऐकलं, ते कौतुक पण ऐकलं, पण नेमकी तुमची मनस्थिती काय होती आणि ते सगळे टप्पे त्यावेळेस जो विचार तुम्ही केला होता ते कसे कसे पूर्ण होत गेले?
1: तो जेव्हा जेव्हा कुठल्याही मुलाखतीमध्ये माझं या गोष्टीसाठी कौतुक करतो की मी त्याला खूप म्हणजे पडत्या काळात मी त्याला साथ दिली, त्याच्या स्ट्रगलमध्ये मी एक पाऊल मागे आले, माझं करिअर मागे ठेवलं आणि त्याला पुढे जाऊ दिलं, हे सगळं सांगत असतो तेव्हा अर्थातच माझ्यातली पत्नी आणि अभिनेत्री ही सुखावते. पण माझं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की मला स्वतःला असं वाटत नाही की मी काही खूप मोठं केलेलं आहे, कारण म्हणजे मी त्याच्यावर प्रेम केलं, मी त्याच्याशी लग्न केलं, तर या सगळ्या गोष्टी त्या मी नाही करणार तर दुसरं कोण करणार असं मला वाटतं. आणि असंही नाही की इतर कुणी करत नाही असं, मला तर वाटतं विवाह झालेली प्रत्येक स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी आणि नवऱ्याच्या उत्कर्षासाठी काही ना काही त्याग करतच असते, त्यामुळे मी काहीतरी वेगळं केलं आहे असं मला वाटत नाही. आता आमच्या कामाचं क्षेत्र असं आहे की हा त्याग जगासमोर येतोय, त्या बिचाऱ्या स्त्रियांचा तो त्याग कधीच जगासमोर येतच नाही, पण म्हणून त्या त्याग करत नाही असातला भाग नाही आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला खूप मी काहीतरी मोठं केलंय किंवा वेगळं काहीतरी केलंय असं मला कधीच नाही वाटत.
0: या टप्प्यावर एक आवडीचं गाणं
1: आमच्या दोघांचं आता आहे, आवडीचं गाणं आहे. आमच्या घराची गॅलरी हा आमचा खूप आवडता विषय आहे. आमचा सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा आम्ही गॅलरीत छान झाडं लावलेली आहेत, तिथे बसून आम्ही चहा पितो. तर नाट्यपदच आहे आणि त्या झाड त्या गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालता घालता मी हे गाणं म्हणत असते, नको नको घाई नको.
0: वा, ऐकूया आपण.

तर शोधो आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग दुसरा. पुढच्या भागासाठी ऐकत राहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आम्ही या कार्यक्रमामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री दिग्दर्शक स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग दुसरा ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे ठीक 12 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12:08 झालेत. आता ऐकूया आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्त्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरीदरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण,
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी, ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो, तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे?
0: Okay.
1: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात. एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात,

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल.

0: म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इशू नाही आहे, इशू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत. आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. तर मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे, है ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं आहे ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचा ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय. जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर आहे.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशनमध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलीस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: है ना, त्रास होतोय, अनिजी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या, आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो, की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी

0: मगाशी म्हटले थॉट रिप्लेसमेंट, ओके ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, एक आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये मला ताण फील होतोय तो फील करा आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे
0: हो,
1: पण यातनं शिकायचंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत. सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असे नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला ह्या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: येस
1: रुपाली ताई खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय. तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं?
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई बायको सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच, सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी.

0: पुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. महत्त्वाचं आहे की आत्ताच, दिस इज दी राईट टाईम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं. तर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, है ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होते तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट, आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतात ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या, की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट, ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की

0: इथून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही रात्री झोप लागली, कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नये.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपले मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता. त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर, सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम, आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला, तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये, तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 17 वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7-17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:15 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या मेडिटेशनमध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांच्या

0: जी भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हालासुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतायत ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचं आहे सगळ्यांना, सी आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. ते दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशनमध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे, तुम्ही लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आली आहे. अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही ह्याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स, लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान, गुड.
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपाली, ते इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद. पुणे आकाशवाणीच्या वतीने
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजले चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं

0: एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
1: आता हे काय नवीन?
0: अगं ग्लास आण तरी. आणि हां सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
1: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
0: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता,
1: हा
0: हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर
0: काय माहितीये, म्हणजे बघ पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सरमधनं फिरवलं.
1: बर
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रेमध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वाह काय मस्त आहे गं. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे 2-2 क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: काय मस्त लागतंय गं.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस गं तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय गं, आत्ता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अगं त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो, सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना 2-2 जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये, मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली, कुठपर्यंत शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
1: हो.
0: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली, तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: 2 सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: आहा हा, काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने

0: आवाज आमच्याबरोबर चालतायत की काय?
1: वा
0: वातावरण इतकं भारलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: ए आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना,
1: हां
0: त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहिती आहे का?
1: आता काय आहे? अरे
0: अगं, आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: बाप रे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात. थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना,
1: हो
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला
1: हो
0: हे?
1: तर किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहिती आहे का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बरं का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा,
1: हां
0: म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या,
1: हो.
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात, आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हाँ. आणि
1: हां
0: तुला हे आठवतंय का गं, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी,
1: हो ग.
0: या सगळ्यातून वाटतंय, पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर आठवतंय ना. अगं, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं
1: हो का,
0: त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचात का
0: हाँ,
1: तुम्ही पण?
0: हो. खेळण्याबरोबर तेही करायचो.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना गं खेळांची, त्या
1: हो ग,
0: फार धम्माल यायची पण.
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर
0: हो.
1: कुठून काढलं असेल हे ना.
0: डब्बा ऐस पैस.
1: हो ना.
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय गं आज मला.

0: ही पूर्वीची बालगीतं किती मस्त होती ना गं, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहिती आहे, या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीतं लिहिली.
1: हो, संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर, अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला,
1: हो ग,
0: काय मस्त बालगीतं लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच.
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का गं, आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली
0: हो.
1: होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती, काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं,
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं, किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: वेगळी, खरंच
1: हे
0: खरंच
1: पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरंय.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा, क्या
1: तुला
0: बात है.
1: आठवतच असेल.
0: हो
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर
1: आयुष्यावर बोलू
0: बोलू काही.
1: काही.
0: सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो
0: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं, नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना, ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं, आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी, माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना, जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या
0: या लाडक्या
1: लाडक्या कवीला
0: कवीला
1: वाढदिवसाच्या
0: वाढदिवसाच्या
1: शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना गं.
1: हो ग, आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळीपर्यंत व्रत वैकल्य सुरूच की. सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं, तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो,
1: बर.
0: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की नाही?
1: आणि
0: तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला फार मज्जा आली गं आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि 90-त पोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे
0: वा,
1: म्हटलं.
0: अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला
1: अच्छा,
0: आजच्या
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही.
2: अगो बाई,
1: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
4: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
5: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागतो.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे।

सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझर

अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे.

0: खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भिवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य हस्तकला खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 2:15 वाजलेत. आता ऐकूया द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
2: The next wave. The next wave.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विशाल मिश्रा यांच्या स्वरात सन ऑफ सरदार 2 या चित्रपटातलं गीत. गीतकार आणि संगीतकार जानी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया जाट या चित्रपटातलं गीत. अद्वितीय वोज्जला, श्रुती रंजनी आणि कुंदन पांडे यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय थमन एस यांनी.

0: झोप बीप आता काहीही नाही.
1: अगो बाई,
0: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
3: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे तनिष्क बागची आणि रोमी यांच्या स्वरात. गीतकार आहेत नीरज राजावत, संगीतकार तनिष्क बागची, चित्रपट आहे तेरी बातों में ऐसा उलझा जिया.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा टू द रूल या चित्रपटातलं गीत. गीतकार रकीब आलम, संगीतकार आहेत देवीश्री प्रसाद, स्वर आहे कैलाश खेर यांनी.

आंखों में लगा के वो काजल, भाग्य वो जगाने वाली काली माँ का।

यानंतरचं गीत आहे नीरज श्रीधर आणि स्टाईल भाई यांच्या आवाजात. चित्रपटाचं नाव आहे शहजादा. गीतकार अभिजित भट्टाचार्य आणि आशिष पंडित.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया OMG 2 या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द आहेत जीनी दिवाण यांचे, स्वर प्रणय आणि कैलाश खेर यांचा.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया उदित नारायण, आदित्य नारायण आणि मिथुन यांच्या स्वरात गदर 2 या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे आणि संगीतकार आहेत उत्तम सिंग आणि मिथुन.

0: श्रोते हो, याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 2:15 दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग होता मधमाद सारंग, तबल्यावर साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि संवादिनीवर होते सौमित्र क्षीरसागर.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र

मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणार आहे बोधचिन्ह. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVK-कडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300+ भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर

0: इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58 या सभेत. मी प्राजक्ता मुळेकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटीज तयार झाली आणि जे शेतकरी फायदे देत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहेत या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कुणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काय नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल. तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्ती चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे. तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं बोलाल तर मला अतुल बेठे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनलोक नसावं. सॉरी, हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रूथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे. त्यांनी समोरच्याशा आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे. ह्याच वेनी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारावून टाकायचं नाही. मुळात माझी जी गोष्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणारी किंवा भारावून टाकणारी. त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे. तर एक कुठेतरी जाणीव होती, म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय, पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफमधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय. म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरे आजी वरून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत, म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. ते आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इवन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी ज्यावेळेला तुम्ही चांगलं काम करायला निघता त्यावेळेला तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं. तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला, जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आत्ता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जे आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी म्हणजे प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे, ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं

0: होत आपण कधीच. पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के. सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटकं हे तीन लोकांसाठी केली पाहिजे, ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: वा क्या बात आहे. हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला, जरा आमच्या मुलीला समजावा ना. म्हटलं, का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाहीये तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं, ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू, तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी. मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रूआउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचवूड.
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं, म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तेव्हा मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल, जाऊन समजावं तिला. ज्यावेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पुरीला मी कसं समजवायचं आहे. आणि ती वेड्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतं हे सगळं, असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो. आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं, पण मला नाही होते आता कंट्रोल, मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: वा क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय, तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये, पण परिस्थिती अशी तयार झाली होती, कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं. आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकायसाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती. आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता, त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो, ज्ञानेश शिंगाडे, आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात, ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे, म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे, तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलंय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे क्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला. मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा, शुभम गाडे, अतिशय सुंदर. आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं, इतकं सुंदर नेपथ्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला आहे लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी, वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे, शुभम गाडे, ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे, आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही

0: बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोरं आहेत, पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे, आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत, त्यांची त्यांचीच जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ॲज अ टीम लीडर म्हणून किंवा ॲज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोकं जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचं आहे त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडस डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखही असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळं का काय म्हणू आपण इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं, आणि खरंच ज्याचं ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेने ते करायचं असतं. मग सगळंच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाहीत आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक आहेत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेत. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आहे आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे, आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होऊन किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणून असतो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय बोलूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल, अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की ता सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: अच्छा, हे बांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही, अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी, मला तुझं स्वतःच ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करते. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काय स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे, किंवा घरातले छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे, ह्या सगळ्यांना सांभाळून

0: घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते, हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठली अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडवतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचा सिनेमा, सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्त. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले, पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही. पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे मागी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत, लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं आहे, तेव्हा तुम्ही ॲज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की 1-2 नाटक करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं फक्त. पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मागाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणार प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मागे?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुण्या

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. 6:10 आणि 24 सेकंद झाली आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:30 क्रीडा विश्व या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी याच संघटनेचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज संध्याकाळी सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता आणि उगवण क्षमता तपासण्याचं महत्त्व आणि पेरणीपूर्वी लक्षात घ्यायच्या बाबी याविषयी डॉक्टर संतोष जायभाय यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर कृषी सल्ला, बाजारभाव. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात आज संगीतकार आनंद मोडक यांच्यावर केंद्रित असलेला कलाकार एक कलाकार हा कार्यक्रम आणि त्यांची गीतं आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या नेहा वैशंपायन. आज रात्री 10:00 आकाशवाणी @90 या निमित्ताने आयोजित केलेल्या सूरगौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत तसंच विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाचा संपादित अंश आम्ही आपल्याला ऐकू. हे होते आपले आजचे कार्यक्रम. उद्या 14 मे 2026 आमचे उद्याचे कार्यक्रम असे आहेत. 5:55 गिर्वाणवाणी कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्य रचित दिव्यापराध क्षमापन स्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन. दरम्यान 6:25 चिंतन या सदरात द्वारकानाथ लेले यांचे चिंतनपर विचार. 6:30 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये धान्य साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा यामध्ये 6:45 खुळ्याचा सांधा सडणे याविषयी डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. संस्कृतमधून बातम्या 6:55 7:00 विचार. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 पुस्तक बिस्तक हा प्रायोजित कार्यक्रम 7:45 सकाळी 7:50 आणि पुन्हा 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साधसंवाद या कार्यक्रमात नरवण इथे पर्यावरणविषयक काम करणारे आशुतोष जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 10:00 कुमासदन ही कौटुंबिक श्रुतिका लेखन रुचानाम जोशी सादरकर्त्या गौरी लागू. हिंदी चित्रपट संगीताची वेळ आहे 10:30 5:30 आणि 10:00. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे केळकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. राग भैरव आणि पुन्हा रात्री त्यांच्याच शास्त्रीय गायनात राग

0: तिलक्कामुत. सकाळी 11:30 वाजता विशेष गीतगंगा. यामध्ये उद्या सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा आनंद घेणार आहोत. या मालिकेचा 6वा भाग उद्या प्रसारित होईल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ. त्यानंतर 1 वाजता NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम. नव्या हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद द नेक्स्ट वेव्हमधून घेता येईल दुपारी 1:45 आणि त्यानंतर पुन्हा दुपारी 1:45. दुपारी 2:30 वाजता लोकसंगीताच्या कार्यक्रमात अविनाश चौरे आणि सहकार्यांनी सादर केलेलं संत गोरा कुंभार या विषयावरचं भेदिक. उद्याच्या दुसऱ्या म्हणजे संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका वेद विश्वाच्या या मालिकेत माहिती आणि वेगळ्या वाटा या मालिकेत ग्रॅफोलॉजी याविषयी सतीश चावजी यांची मुलाखत. 6:30 वाजता कामगार सभा. यामध्ये POSH म्हणजेच पोश कायद्याचं स्वरूप, कामाच्या ठिकाणी, IT आणि इतर सेक्टरमध्ये स्त्रियांची सुरक्षा याविषयी ॲडव्होकेट वंदना हाके यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते विक्रांत मंडपे. 7:30 वाजता माझं घर माझं शेत कार्यक्रमात उद्या खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती, तसंच शेळ्या आणि मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणाऱ्या आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर विठ्ठल धायगुडे यांनी दिलेली माहिती आपल्याला ऐकता येईल. उद्या 8:15 वाजता एक कलाकार. त्यानंतर रात्री 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत. रात्री 10:30 वाजता नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे केळकर यांच्या शास्त्रीय गायनात राग तिलक्कामुत. आपण ऐकले आपल्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा, तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 KHz. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण केव्हाही ऐकू शकता.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागतो.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचा त्याला. तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का? पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं. पण ते कितपत मिळणार? खेळाडू खेळत असेल तो वर्षच, मग पुढे काय? नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आमच्या कार्यक्रमात आपल्या समेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे आहेत ते ज्यांनी इनडोअर क्रिकेटचं महत्त्व लोकांपुढे आणलं, त्या महा इनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा कळला?
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय? 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू

0: पाहतायत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत, स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं. आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समिती आणि सगळे क्रीडा तज्ज्ञच आहेत. पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे. कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे, जसं तुम्ही म्हणालात IPL ISPL याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना आहे. म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी, तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधन सामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार?
2: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे, 100 वर्ष झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी, ह्यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत, हा त्याच्यामागचा एक ध्येय होता. आणि त्याच्याकरता ही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टीम आम्ही आणतोय की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोक अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून अपॉप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर तिकडे जो कुठचा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या, पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे. आणि ह्याचं आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि लोकांना ते कसं ROI त्याच्यावरती मिळेल, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हे लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येकजण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार, ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी, ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
0: बरोबर आहे, वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो. म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही, तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंतचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
1: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू, निवृत्त मीन्स खेळात नाही, वयोमानानुसार 25-26 वर्षी खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला?
0: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे, पण हे काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, ही समिती सुरू होऊन आता 1-6 महिनेच झालेले आहेत, त्यामुळे आमचे 7000 सभासद आहेत, 7000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोहोचलोय.
2: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे, कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे, जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे. तो कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचू, मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील. आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल. कारण शेवटी काय होतं, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात, तर ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील

आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले किंवा प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज प्रत्येकाला गिराईक पाहिजे. म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे. पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं, काय करता येईल? तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील. असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर

0: प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या, आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इवन कोरियन लोक आहेत, किंवा आता व्हिएतनामचं जसं आत्ता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आत्ता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता, तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना लोकल मार्केट पाहिजे किंवा त्यांना इकडे लोकल मॅन्युफॅक्चरिंग बेस पाहिजे, तर त्या ह्याच्यामध्ये आमची जी समिती आहे त्या लोकांचा टायअप कसा करून देते, म्हणजे इकडचा लोकल उद्योजक आणि परदेशी मॅन्युफॅक्चरर, हे पण आमच्या एक त्याच्या मागचा एक उद्योग, म्हणजे आपण म्हणतो त्याला की ट्रेड एक्सचेंज प्रोग्राम, तर तो पण निर्माण करायचा हे चाललाय किंवा पुढे जाऊन ही कमिटी
1: असेल, तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईम मध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 एक किंवा दोनच खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एंडॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं काही टी शर्ट प्रिंटिंग असू शकतं, कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का, तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट, त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी, ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा
2: उद्देश. हँड होल्डिंग हे आहेच आमचं, असं तुमचा जो म्हणजे जो नव उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
1: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदान खेळाडूंसाठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
2: चांगला चांगला आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी, उद्योजकतेसाठी, विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये 500 कोटीचा निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे, त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हल तर येत नाहीत, त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबरचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार आहोत, कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोकंसुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात, ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करतो.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असं आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आत्ता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला, उल्लेख केला किंवा आत्ता जे 500 कोटी रुपये हे केले, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे MSME पण क्लासिफाय होऊ शकतात. SME तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल MSME पण एक आणखीन एक वरची कॅटेगरी त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा पोचवायच्या याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचा आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत, ह्या पण लोकांना जर का आपण कळवून सगळं चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
1: आता एक महत्त्वाचं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असं शिकेल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे उदाहरण झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात, तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार?
0: नक्कीच, कारण काय आहे शेवटी मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे, सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे हँड होल्ड

0: हा आमच्या समितीचा फार महत्त्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते आणि आमच्याकडे 7,000 जे मेंबर आहेत ते 7,000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे. तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक, बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे. तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का? तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल, हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आमचे 7,000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या, ही काय फक्त ह्या आमची की आत्ताची जी 8 जणांची जी किंवा 10 जणांची समिती हे काम करणार नाही आहे, हे अख्खं आमचं चेंबर काम करणार आहे.
1: आम्ही त्यामुळे मॅचमेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची IP व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोक जातील.
2: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पोरग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या, पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या. पण स्पोर्ट्स मधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
1: स्पोर्ट्स हा आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाही आहे. स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे ह्याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं IT क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ॲग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हा एक क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलं आहे की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग हे सगळे उद्योगपती, आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे, विस्तारित होणार आहे आर्थिकदृष्ट्या. आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे. तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार आहे. दुपटीने वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत. पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही एक आता हे जसं आपण करतोच आहे प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातो आहे.
2: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदान कमी उचलेत, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
1: मी हा फारच महत्त्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे. कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर सावंतांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृतीबरोबर टर्फ संस्कृतीसुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे की छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत. मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते पण टर्फ मात्र वाढत आहेत. आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत पण टर्फ मात्र विकसित होत आहेत. त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला

0: उर्जिद अवस्था आहे.
1: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतंच. त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्टमध्ये पण ई स्पोर्ट्समध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मोबाईल आलेत प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे सगळ्यांकडे हे आहे. त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाही आहे. कारण त्याचा ब्रेन आहे तो ॲनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टीव्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होता. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता. कारण का, तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट हा आणि फार इम्पॉर्टंट असतो. वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काही कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ॲट द सेम टाईम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
2: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेले आहेत. तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: क्रीडा रसिक, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. ह्याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिक, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमी.

0: आपण ऐकू शकाल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: रसिका हो शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना

सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत

0: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिकू.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीतं, भक्तिगीतं, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशकं म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरकू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपलं आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कार कुलिंग शक्य आहे तिथे कार कुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काही किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. जसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालतंय, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार, घरूनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण तर व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्या व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच

0: वरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली. असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर?
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे, म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, हे तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6,00,000 कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितलं 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पण मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काही वाईट परिणाम होतोय, हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिले. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्य तेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या असतात. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादन

0: भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व गोष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असो की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असो आपल्यामध्ये जी ताकद आहे फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जापान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्र प्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्र प्रथम, कारण राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्र प्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत, तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे, म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल, कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार, त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज बुधवार 13 मे 2026, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख, शके 1948. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी जाणून घेणार आहोत हवामानाचा अंदाज. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा हवामानाचा अंदाज आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसंच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तसंच काही ठिकाणी उष्म्याची लाट येण्याची, तसंच उष्ण आणि दमट हवामान काही ठिकाणी संमिश्र राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याचा हवामानाचा अंदाज. आता माझं घर माझं शेत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता आणि उगवण क्षमता तपासण्याचं महत्त्व, तसंच पेरणीपूर्व लक्षात घ्यायच्या बाबी याविषयी डॉक्टर संतोष जायभाय, हे आहे कृषी विद्यावेत्ता आणि वैज्ञानिक सोयाबीन सुधार प्रकल्प आघारकर संशोधन संस्था पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आता आपल्या सर्व शेतकरी बंधूंना खरीपाची चाहूल ही लागलेली आहे आणि आपल्या बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपण कोणतं पीक हे घ्यायचं आहे याची पण तयारी ही करून ठेवलेली आहे. पण बऱ्याचशा आपल्या शेतकरी बंधूंचा कल हा सोयाबीन या पिकाकडे दिसून येत आहे. तर आजच्या कार्यक्रमामधून आपण सोयाबीनच्या बियाण्यांची गुणवत्ता आणि उगवण क्षमता तपासण्याचं महत्त्व आणि पेरणीपूर्वी कोणत्या बाबी आपल्या शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायला हव्यात प्रामुख्याने याविषयी चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी संतोष जायभाय यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. संतोष जायभाय कृषी विद्यावेता आणि वैज्ञानिक सोयाबीन सुधार प्रकल्प आघारकर संशोधन संस्था पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर मला सुरुवातीला आपण सांगताल की शेतकरी बंधूंनी आपल्या या खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचीच निवड आपल्या शेतामध्ये का करावी?
2: जसं की शेतकरी बांधवांना माहीत आहे की सोयाबीन हे जे पीक आहे ते सोयाबीन पीक कमी कालावधीमध्ये येणारं आणि जास्त उत्पादन देणारं पीक आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन हे जे पीक आहे ती बेवडाचं पीक, म्हणजे ज्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे जे प्रमाण आहे ते वाढतं. ते नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे रासायनिक खतांची जी मात्रा आहे ती कमी लागते. म्हणजे रासायनिक खतांवर येणारा जो खर्च आहे तो शेतकरी बांधवांचा कमी होतो. अशा प्रकारे हे जे सोयाबीन आहे बहुपयोगी असं पीक आहे, त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता देखील सुधारते. त्याचप्रमाणे सोयाबीनचे काही फायदे आहेत, त्यामध्ये सोयाबीनमध्ये साधारणतः 18-20% तेल असतं आणि 40% प्रथिने असतात. त्यामुळे सोयाबीनचा उपयोग जो आहे ते औद्योगिक खाद्यपदार्थ, त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोग आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीने सोयाबीन पिकाचं आणखी एक महत्व जर सांगायचं झालं तर कमी कालावधीमध्ये येत असल्यामुळे सोयाबीन पीक कापणीनंतर किंवा काढणीनंतर रबीच्या पिकांसाठी जे शेत आहे ते शेत लवकर रिकामं होतं. त्याच्यामुळे रबीचे बी पिकांची तयारी करण्यास

0: करण्यासाठी, जमिनीची तयारी करण्यासाठी शेतकरी बांधवांना पुरेसा वेळ मिळतो आणि त्याचा फायदा पुढील हंगामातील पिकासाठी त्यांना चांगल्या प्रकारे मिळतो.
1: म्हणजे सर, थोडक्यात असं आहे की सोयाबीनची पेरणी ही शेतकऱ्यांसाठी तितकीच महत्वाची पण आहे, आणि महत्वाची या दृष्टिकोनातून आहे की जमिनीसाठी जी खतं आहेत त्याच्यामध्ये बचत होते. सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की पेरणीसाठी सोयाबीनच्या सुधारित किंवा उत्पादनक्षम वाणाची निवड आहे, ही बाब सगळ्यात महत्वाची आहे, याबद्दल आपण सांगताल.
0: जसं की आपले संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या उक्तीप्रमाणे जर पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे जर शेतकरी बांधवांनी वापरले तर त्यापासून वाढलेल्या पिकापासून चांगले उत्पादन मिळते. आणि आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी आपल्या राज्यातील शेतजमीन आणि हवामान याला अनुकूल असणाऱ्या सोयाबीनच्या वाणांचा विकास आणि त्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्या वाणांचा लागवडीसाठी प्रसार आणि प्रचार केलेला आहे. त्या वाणांची शिफारस केल्यामुळे असे जे नवीन वाण आहेत हे वाण शेतकरी बांधवांना लागवडीसाठी उपलब्ध झाले आहेत. आता जर बघायला गेलं तर जुने जे वाण आहेत ते जुन्या वाणांची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि ते जे वाण आहेत ते शेंगा फुटण्यास हळवे अशा प्रकारचे होते. म्हणजे त्या वाणांच्या जर काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटत होते आणि शेंगांमधील जे दाणे आहेत ते जमिनीवर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्याचप्रमाणे ते जुने वाण जे आहेत ते जुने वाण रोग आणि किडींना मोठ्या प्रमाणात बळी पडत असत. त्यामुळे मध्यम कालावधीमध्ये येणारे किंवा लवकर येणारे रोगांना प्रतिबंधक असणारे, शेंगा फुटण्यास प्रतिबंधक असणारे, त्याचप्रमाणे जैविक आणि अजैविक जे ताण आहेत त्यांना सहनशील असणारे अशा वाणांची अलीकडच्या काळामध्ये आपल्या विद्यापीठांनी किंवा संशोधन संस्था निर्मिती केलेली आहे आणि त्यांचा प्रसार केला आहे. अशा वाणांची शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी निवड करणे हे फार गरजेचे असते. आता शेतकरी बांधवांनी वाणांची निवड करत असताना लक्षात घ्यायचं आहे की जे आपण जे वाण निवडणार आहोत ते वाण आपण पेरणीपूर्वीच उपलब्ध करून ठेवणं गरजेचं असते. कारण काय होतं, हंगामामध्ये पेरणीच्या लगबगीमुळे सगळे शेतकरी जे आहेत ते कृषी सेवा केंद्र किंवा विद्यापीठांकडून बियाणे घेत असतात. बियाणे जर पुरवठा कमी प्रमाणात असेल तर बऱ्याच लोकांना बियाणे देखील मिळत नाही. मग त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची असते की ऐन हंगाम सुरू होण्याच्या अगोदर थोडस आगाऊ म्हणजे अगोदरच बियाण्याची उपलब्धता करून ठेवणं गरजेचं असते. आता शेतकरी बांधवांनी आणखी एक काळजी घ्यायची असते की आपल्या राज्यातील जे लागवडीसाठी शिफारस केलेले जे वाण आहेत त्यांची शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी निवड करणे गरजेचे असते. त्यासाठी काही वाणांची थोडक्यात यादी घेऊया.
1: सर, आता तुम्ही वाणांबद्दल सांगतच आहात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कोणकोणत्या वाणांची शिफारस ही करण्यात आली आहे?
0: आपल्या राज्यामधील हवामान आणि जमीन जे आहे त्याच्यासाठी अनुकूल असणारे काही वाण विकसित केलेले आहेत अलीकडील काळामध्ये. ही म्हणजे जसं 2021 सालापासून काही वाण विकसित झालेले आहेत जे वाण 5 वर्षांच्या आतील आहेत आणि ते बियाणे साखळीमध्ये चांगल्या प्रकारे बीजोत्पादन देत आहेत किंवा त्यांची उत्पादन क्षमता चांगली आहे असे वाण विकसित करण्यात आलेले आहेत. त्याची लागवड शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर बघायला गेलं तर MSCS 1460, MSCS 1520, MSCS 1281 हे पुणेस्थित अगरकर संशोधन संस्थेने विकसित केलेले वाण आहेत. त्याची शेतकरी बांधव निवड करू शकतात. किंवा फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले वाण आहेत. किंवा MAUS 725, MAUS 731, MAUS 612, PDKV अंबा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले वाण आहेत. त्याची आपण लागवड करू शकता. त्याचप्रमाणे PDKV अंबा, PDKV येलो गोल्ड हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले वाण आहेत. यांची आपण निवड करू शकता. आता ह्या वाणांचं बियाणे जे आहे ते कुठे मिळेल असा प्रश्न बरेच शेतकरी बांधवांना पडतो किंवा बरेच शेतकरी आजकाल आम्हाला फोन करत असतात त्यांचं आम्हाला बियाणंच मिळत नाही. मी शेतकरी बांधवांना विशेषतः सांगू इच्छितो, प्रथमतः आपण जो वाण ज्या संस्थेने विकसित केलेला आहे किंवा ज्या विद्यापीठाने विकसित केलेला आहे त्यांना आपण संपर्क साधावा किंवा त्यांची विक्री केंद्र असतील त्यांना संपर्क साधावा. तिथे जर बियाणं मिळालं नाही तर महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र, फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा प्रायव्हेट बियाणे कंपन्या त्यांच्याकडे देखील ह्या वाणांचं बियाणं उपलब्ध असू शकतं. आपण त्यांना देखील संपर्क केला तर आपल्याला ह्या विकसित वाणांचं बियाणं जे आहे ते सहजगत्या उपलब्ध होऊ शकतं.
1: सर, आता तुम्ही वाणांबद्दल सांगितलं पण याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे की सोयाबीनच्या बियाण्याची जी गुणवत्ता आहे ती कशी आपण तपासली पाहिजे किंवा त्याचं नेमकं महत्व आपण कसं सांगाल?
0: हो, एकदा का शेतकरी बांधवांनी जर ठरवलं की मला विशिष्ट वाणांची ह्या हंगामामध्ये लागवड करायची आहे तर शेतकरी बांधवांनी बियाणं उपलब्ध करून ठेवल्यानंतर किंवा काही शेतकरी जे असतात ते छोटे किंवा मध्यम शेतीचं क्षेत्र असलेले शेतकरी मागील वर्षीच्या किंवा मागील हंगामातील जे ताजं बियाणं असतं त्या बियाण्यापैकी काही भाग जो आहे तो भाग आपल्याकडे राखून ठेवतात आणि तो भाग यावर्षी पेरणीसाठी वापरतात. परंतु शेतकरी बांधवांना माझं सांगणं असं आहे की सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता जी आहे ती तपासल्याशिवाय किंवा सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासल्याशिवाय आपण सोयाबीनची पेरणी करू नये. सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता म्हणजे काय? त्या बियाण्याची भौतिक शुद्धता, उगवण क्षमता आणि त्याचं सामर्थ्य जे आहे ते चांगले असणं गरजेचे असते. म्हणजे या ज्या 3 प्रमुख बाबी आहेत त्या म्हणजे काय आपण थोडक्यात डिटेल्समध्ये बघूया. बियाण्याची भौतिक शुद्ध

0: गुणवत्ता म्हणजे बियाणे शुद्ध असणे गरजेचे असते. त्या बियाण्यामध्ये रोगग्रस्त किंवा जांभळे किंवा काळे डाग पडलेले बियाणे असू नये. पापुद्रा तुटलेले, पृष्ठभागावरती रेषा किंवा सुरकुत्या पडलेले, अर्धवट पोसलेले, हिरवट रंगाचे बियाणे जे आहे तसे मिश्रण चांगल्या बियाण्यामध्ये किंवा अशा बियाण्यांचे मिश्रण नसावे. त्याचप्रमाणे पापुद्रा तुटलेले, पृष्ठभागावरती रेषा असलेले किंवा सुरकुत्या पडलेले, अर्धवट पोसलेले बियाणे जर पेरले तर पिकाची उगवण जी आहे ती चांगली होत नाही आणि रोपांची संख्या जी आहे ते शेतामध्ये कमी होते, त्याच्यामुळे उत्पादन कमी येते. आता शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची गोष्ट असते की बियाणे जे आहे ते एकाच जातीचे असायला हवे. त्या बियाण्यामध्ये वेगवेगळ्या जातींचं बियाण्याचं मिश्रण असू नये, म्हणजे भेसळ असू नये. जर भेसळ असली तर बियाण्याचा आकार किंवा बियाण्याचा नाकाडाचा रंग, म्हणजे ज्याला आपण हायलम असे म्हणतो, त्याच्यावरून आपल्याला भेसळ ओळखता येते. जर एकाच बियाणे लॉटमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचं नाकाड असेल किंवा त्याच्यामध्ये तांबड्या रंगाचं असेल किंवा हलक्या काळ्या रंगाचं असेल तर त्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं की त्या बियाण्यामध्ये भेसळ आहे. असं भेसळ असलेलं बियाणं शेतकरी बांधवांनी पेरू नये. जर आपण वेगवेगळ्या जातीचं मिश्रण असलेलं जर बियाणं पेरलं तर पिकाची जी काढणी आहे ती काढणी एकावेळी होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये शक्यता असू शकते की कमी कालावधीमध्ये तयार होणारे देखील वाणांचं बियाणं त्याच्यामध्ये मिश्रित असू शकतं आणि पीक एकावेळीच काढणीला तयार होत नाही, त्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. अशा प्रकारे जर आपण भौतिक शुद्धता तपासली तर आपल्याला निश्चितच आपण निश्चिंत राहू शकतो. आता हा जो आहे तो दुसरा घटक आहे बियाण्याची उगवण क्षमता. त्याच्यामध्ये बियाण्याची उगवण क्षमता म्हणजे एका बीपासून ओलावा, हवा आणि योग्य तापमान मिळाल्यास अंकुरण तयार होऊन त्यापासून निरोगी व सुदृढ रोप तयार होण्याची क्षमता. तिसरा जो आहे तो म्हणजे बीज सामर्थ्य. बियाण्याच्या यशस्वी उगवण अंकुरणानंतर निरोगी आणि सुदृढ रोप तयार होण्याच्या शक्तीला बीज सामर्थ्य असे म्हणतात. बीज सामर्थ्य जर चांगले असेल तर रोपांची वाढ जी आहे ती चांगली होते आणि जे पीक आहे ते जोमाने येते. त्यामध्ये जैविक घटक जसं की कीड रोग आणि अजैविक घटक जसं की अतिवृष्टी, दुष्काळ या प्रतिकूल परिस्थितींमध्ये सुदृढ आणि निरोगी राहण्याची क्षमता निर्माण होते. आता जर आपण बघायला गेलं तर शेतामध्ये पेरलेल्या बियांचे अंकुरण जे आहे ते प्रयोगशाळेमध्ये बीज परीक्षण केलेल्या परीक्षणाने प्राप्त होणाऱ्या बियाण्याच्या अंकुरणापेक्षा कमी येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे बीज सामर्थ्य कमी असणे हे कारण असतं. सामर्थ्य जर कमी असेल तर असे जे बिया आहे ते शेतातील प्रतिकूल परिस्थितींना प्रतिकार करून अंकुरित होऊ शकत नाही. म्हणजे ज्या बियाणे लॉटचं सामर्थ्य कमी, म्हणजे ज्याला आपण व्हिगर असे म्हणतो, ते जर कमी असेल तर ते बियाणे जे आहेत प्रतिकूल परिस्थितींवरती मात करून त्याचं अंकुरण होऊ शकत नाही. 70% उगवण शक्ती असलेल्या दोन बियाणे लॉटपैकी एका बियाण्याचं लॉटचे जर सामर्थ्य कमी असेल तर ते बियाणे लॉट जो आहे त्यापासून उत्पादन कमी येतं. म्हणजे सामर्थ्य चांगलं असलं पाहिजे, म्हणजे फिगर जी आहे ती चांगली असली पाहिजे. अशा प्रकारचे जर आपल्याला बियाण्याची भौतिक शुद्धता, बियाण्याची उगवण क्षमता आणि बीज सामर्थ्य या गोष्टींबद्दल जर ज्ञान असेल तर त्या बियाणे लॉटचे जी उगवण क्षमता असते किंवा ज्या बियाणे लॉटपासून तयार होणारे जे पीक आहे ते सुदृढ आणि निरोगी येऊ शकते.
1: सर, आता बियाण्यांची गुणवत्ता तपासल्यानंतर प्रश्न येतो की शेतावर आपण जे पेरणीपूर्वी बीज परीक्षण आहे करणं हे पण तितकंच महत्वाचं मानलं जातं, याबद्दल आपण सांगाल.
0: आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी जे आहेत ते छोटे किंवा मध्यम जमिनीचे क्षेत्र असणारे शेतकरी आहेत. हे शेतकरी आपल्या उत्पादनातील, मागच्या वर्षीच्या उत्पादनातील छोटा भाग जो आहे तो पुढील वर्षीच्या हंगामात पेरणीसाठी राखून ठेवतात. जर असा जो भाग पेरणीसाठी वापरून ठेवणार आहात तर तो भाग जो आहे तो आपण त्या बियाणे लॉटची किंवा बियाण्याची जर आपल्याला उगवण क्षमता माहीत असेल तर तो भाग आपण पेरणीसाठी निश्चितपणे वापरू शकता. जर आपल्याला त्या बियाण्याची उगवण क्षमतेबद्दल जर ज्ञान नसेल किंवा त्या बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल जर ज्ञान नसेल तर आपण ते बियाणे पेरणीसाठी वापरले तर पुढे धोका असतो की ते बियाणे उगवेल किंवा नाही उगवेल किंवा दुबार पेरणीचं संकट आपल्याला येऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्याचं कष्ट आणि त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. असं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी पेरणीच्या अगोदर बियाण्याची गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये भौतिक शुद्धता आहे, बियाण्याचं उगवण क्षमता आहे किंवा बियाण्याचं सामर्थ्य आहे हे तपासावे आणि मगच ते बियाणे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये पेरावे. शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं की बियाण्याची गुणवत्ता जी आहे म्हणजे उगवण क्षमता जी आहे ते बियाण्याची हाताळणी आणि साठवणुकीच्या वेळी झपाट्याने कमी होते. कारण बियाण्याचं जे वाण आहे किंवा त्या बियाणे साठवण्यासाठी जी अवलंबलेली जी पद्धत आहे त्याच्यावरती बियाण्याची गुणवत्ता जी आहे ती अवलंबून असते. म्हणून शेतकरी बांधवांनी बियाण्याची साठवण करत असताना विशेष काळजी बाळगणं गरजेचे असते. आपल्याला जर बियाण्याची गुणवत्तेबद्दल जर प्राथमिक माहिती असेल तर आपण पेरणीपूर्वी ठरवू शकतो की हे बियाणे पेरायचे किंवा नाही पेरायचे, म्हणजे जेणेकरून दुबार पेरणीचं संकट येत नाही किंवा आर्थिक नुकसान होत नाही किंवा शेतकऱ्याचं कष्ट वाया जात नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ते करणे हे फार गरजेचे असते.
1: सर, शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशा प्रकारे तपासावी किंवा बीज परीक्षण हे कसं करावं?
0: शेतकरी बांधवांनी आपल्या शेतावरती बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेली संसाधनं जसं की गोणपट आहे, गोणपटाचा वापर करून शेतकरी बांधव अगदी साध्या पद्धतीने सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करू शकतात. त्यासाठी शेतकरी बांधवांनी दोन गोणपट घ्यायचे आहेत, त्याला आपण पोते म्हणू, तर त्याची पोती घ्यायची, एक पोतं किंवा ती दोन्ही पोती पाण्याने ओले करून घ्यायचे, त्या

0: पत्त्यांवरती नंतर आपल्याला जो बियाणे लॉट आहे ज्याचा आपल्याला उगवण क्षमता तपासणी करायची आहे, त्यातील 100 बिया अंदाजे आपण घ्यायच्या आहेत, म्हणजे मोजून 100 बिया घ्यायच्या आहेत, त्या 100 बियांच्या 10-10 बिया याप्रमाणे 10 ओळीमध्ये त्या बिया आपण त्या गोणपाटावरती ठेवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या ठेवलेल्या बियांवरती दुसरं जे पोतं आहे ते ओलं करून घेऊन ते पोतं अथरून ठेवायचं आणि 5 ते 7 दिवस ओलावा टिकण्यासाठी त्या अंथरलेल्या पोत्यावरती हलक्या हाताने पाणी शिंपडायचे, म्हणजे ओलावा टिकून राहील. एक साधारणतः 5 ते 7 दिवसाच्या कालखंडानंतर आपण जे वर्ण झाकलेलं पोत आहे ते काढून घ्यायचे आणि आपल्याला दिसून येईल की त्याच्यामध्ये ठेवलेल्या बियांना अंकुरण आलेले आहे, तर ते अंकुरण मोजून घ्यायचे. 100 बियांपैकी 70 किंवा 70 पेक्षा जास्त बियांना जर अंकुरण आलेले असेल तर आपण समजून घ्यायचं की आपल्या बियाणे लॉटची उगवण क्षमता चांगली आहे आणि मगच बियाण्याचा जो लॉट आहे तो आपण पेरणीसाठी वापरायचा आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते, अंकुरण झालेल्या जे रोप असतं त्याच्यामध्ये जर खोडाची किंवा मुळाची वाढ जर समप्रमाणात असेल किंवा रोपे जे आहेत वेडी वाकडी जर उगवलेली असतील किंवा एकदम छोटे असे उगवलेले असतील तर ते जे रोपे आहेत ते आपण अंकुरणामध्ये किंवा अंकुरण क्षमतेच्या आकड्यांमध्ये त्यांना समाविष्ट करू नये. म्हणजे खोडाची सरळ वाढ झालेली आणि मुळांची देखील समप्रमाणात खोडाच्या सोबत वाढ झालेली असेल तर अशी जी अंकुरण झालेली रोपे आहेत ते आपण उगवण क्षमतेमध्ये अंतर्भूत करावीत. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जर उगवण क्षमता तपासली तर मला वाटतं की निश्चितच दुबार पेरणीचं संकट किंवा जे काही आर्थिक संकट कमी उगवण झाल्यामुळे येतं तर ते शेतकरी बांधवांवरती येणार नाही.
1: सर, आता सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्या प्रमुख बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत? आता तर तुम्ही या सांगितलं, याशिवाय आणखीन कोणत्या बाबी आहेत?
0: हो, शेतकरी बांधवांनी विशेष म्हणजे अलीकडील 5 वर्षांच्या काळात प्रसारित झालेल्या सुधारित आणि उत्पादनक्षम वाणांचीच लागवडीसाठी निवड करणे हे गरजेचे असते. त्याचप्रमाणे उपलब्ध झालेले जे बियाणे आहे, म्हणजे आपण बियाणं घरी घेऊन आल्यानंतर त्याला कोरड्या जागेत ठेवणं गरजेचे असते, ते ओलावा किंवा कीड यांचा प्रादुर्भाव होणार नाही अशा ठिकाणी बियाणे व्यवस्थित साठवून ठेवणं गरजेचे असतं. तसेच आपण जर मागच्या हंगामातील किंवा शेजारील शेतकऱ्याकडील बियाणे जर पेरणीसाठी वापरणार असेल तर त्या बियाण्याची उगवण क्षमता किंवा त्याची गुणवत्ता तपासून पाहावी, म्हणजे त्याच्यामध्ये भौतिक इम्प्युरिटीज, म्हणजे ज्याला भौतिक अशुद्धी असं म्हणता येईल, किंवा दुसऱ्या वाणांचं बियाणं मिक्स नसायला पाहिजे, काळी कचरा नाही पाहिजे, तुटलेलं बियाणं नाही पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये काळे किंवा निळे डाग असलेलं किंवा पर्पल डाग असलेलं बियाणं नसायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बियाण्याची गुणवत्ता आपण स्वतः तपासावी, त्याचप्रमाणे त्याची उगवण क्षमता तपासावी आणि मगच ते बियाणं पेरणीसाठी वापरायचं का नाही तो निर्णय घेणं गरजेचं असतं. पेरणी जी आहे ती शेतकरी बांधवांनी मान्सूनचा पाऊस आल्यानंतर सलग 2 ते 3 दिवसांमध्ये 75 ते 100 सेंटीमीटर एवढी पावसाची नोंद झाल्यानंतर जमिनीत योग्य वापसा असताना, म्हणजे साधारणतः 6 इंचापर्यंत जमिनीत ओल गेल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणी करावी. शेतकरी बांधवांनी इथे एक आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की अर्धवट ओलीवरती पेरणी करू नये. अर्धवट ओलीवरती पेरणी केल्यास अंकुरलेल्या बियाण्याचा कोंब जो आहे तो जमिनीच्या बाहेर येत नाही आणि तो जो कोंब आहे तो ओलीच्या अभावी, म्हणजे पाण्याच्या अभावी कुजून जातो किंवा मरून जातो. तसेच पेरणी जी आहे ती 15 जुलैच्या आत करावी, 15 जुलैनंतर पेरणी करू नये, कारण पेरणी जर उशिरा केली तर सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी येतं, म्हणजे उत्पादनामध्ये घट येण्या कारणांपैकी उशिरा पेरणी करणं हे देखील महत्वाचं कारण आहे. तसंच शेतकरी बांधवांनी सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, त्याचनंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आणि नंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचे असते. बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रिया केल्यामुळे काही जे रोग आहेत, जसं की बुरशीजन्य रोगांमध्ये कोळसा कूज आहे, खोड कूज आहे, अशा या रोप अवस्थेत येणाऱ्या रोगांपासून सोयाबीनचं संरक्षण होतं. त्यासाठी शेतकरी बांधवांनी कार्बन डायझिम 2.5 ग्रॅम किंवा कार्बोक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% यांपैकी एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅमची 1 किलो बियाण्यास हलक्या हाताने चुळून बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर खोडमाशीपासून संरक्षण होण्यासाठी, म्हणजे किडींच्या पासून संरक्षण होण्यासाठी थायमेथोक्साम 30 FS या कीटकनाशकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चुळून बीज प्रक्रिया करावी. म्हणजे एकाच बियाण्याला आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्यानंतर जे बियाणं पेरणीसाठी घेणार त्याला जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असते. कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केल्यानंतर त्या बियाण्याला आपल्याला जैविक खतांमध्ये रायझोबियम जीवाणू खत, ज्याला आपण ब्रॅडी रायझोबियम जापोनिकम असे म्हणतो, त्याचे व पुरत विरघळणाऱ्या जीवाणू खतांची जर द्रवरूपातील असेल तर प्रत्येकी 6 मिलीची 1 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करून ते हलक्या हाताने बियाण्याला सारख्या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया करायची आणि एक 20 ते 25 मिनिटं त्या बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याला सावलीमध्ये वाळू द्यायचे आणि त्यानंतर ते बियाणं पेरणीसाठी वापरायचे. आता असं बियाण्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं जे आहे ते त्याच दिवशी, ज्या दिवशी आपण बीज प्रक्रिया करणार त्याच दिवशी आपण द्रवांची बीज प्रक्रिया करतो, त्याच्यामुळे ते बियाण्याचं जो सीड कोट आहे, अंकुर त्या बियाण्याचा जो ओट आहे तो फुगतो किंवा बियाणं जे आहे ते पाणी ऍब्सॉर्ब करून घेतं, पाणी शोषून घेतं आणि त्या बियाण्याच्या उगवण शक्तीवरती असं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पेरलं तर उगवण शक्तीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून ज्या दिवशी आपण बीज प्रक्रिया करणार आहोत, जेवढं बियाण्याला बीज प्रक्रिया करणार आहोत, ते सर्व बियाणं त्याच दिवशी पेरणं गरजेचं असतं. अशा प्रकारे जर आपण बीज प्रक्रिया केली आणि बियाणं पेरलं

0: तर आपल्या सोयाबीनच्या पिकाचं तिहेरी संरक्षण होऊ शकतं. म्हणजे पहिलं तर आहे की बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळेल, दुसरं म्हणजे किडींपासून संरक्षण, आणि तिसरं आपल्याला जैविक खतांद्वारे आपल्याला त्याला पोषण देता येऊ शकतं. आणि सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट आहे की पेरणी करत असताना जमिनीमध्ये सोयाबीनचे बियाणं जास्त खोलीवर पडणार नाही याची देखील शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं असते. बिया ज्या आहेत साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर किंवा 2.5 ते 3.5 सेंटीमीटर खोलीपर्यंत पडतील या अंदाजाने पाबरीची खोली जी आहे ती मेंटेन करणं गरजेचं असते. म्हणजे जेणेकरून सोयाबीनच्या बियाण्याला अंकुरण होऊन जमिनी बाहेर रोप उगवण्याची ताकद जेवढी बियाण्यात असते तेवढ्या ताकदीप्रमाणे बियाणं जमिनीच्या वरती येईल. जास्त खोलीवर बियाणं पडलं तर बियाण्यामध्ये तेवढी ताकद नसते की जमिनीच्या किंवा मातीचं जे ओझं आहे त्या ओझ्यातून अंकुरण होऊन बाहेर येण्याची. त्यामुळे जमिनीचं जी खोली आहे सोयाबीन पेरणीसाठी ती साधारणतः 2.5 ते 3.5 सेंटीमीटर खोलीपर्यंत बियाणं पडणं हे फार महत्वाचं असतं. अशा प्रकारे जर शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक लागवड करण्यापूर्वी किंवा सोयाबीनचं बियाणं उपलब्ध करून ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या, त्याच्यामध्ये वाणांची निवड आहे, निवडलेल्या बियाण्याची उगवण क्षमता आहे, किंवा पेरणीपूर्वी त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं आहे, किंवा योग्य वापसावरती किंवा योग्य ओलीवरती सोयाबीनची पेरणी करणं, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवून जर पेरणी केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकापासून निश्चित चांगलं उत्पादन मिळू शकतं.
1: तर शेतकरी बांधवांनो, महत्वाच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शेतकरी बंधूंनी कशा पद्धतीने लक्षात ठेवून आपली खरीप हंगामातली सोयाबीनची पेरणी ही पूर्ण करायला हवी. तर शेतकरी बंधूंनो, या माहितीचा आपल्याला नक्कीच येत्या हंगामात पेरणीच्या वेळी उपयोग होणार आहे अशी आम्ही आशा करतो. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना सोयाबीन पिकाविषयीच्या लागवडीविषयी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: माझं घर माझं शेत कार्यक्रमात आत्ता आपण सोयाबीन पिकाची लागवड किंवा त्या बियाण्याची गुणवत्ता, त्याची उगवण क्षमता कशी तपासायची, त्याचं महत्त्व आणि एकंदरीतच पेरणीपूर्वी कुठल्या बाबी लक्षात घ्यायच्या याविषयी डॉक्टर संतोष जायभाय यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कृषीवाणी, यामध्ये आज हवामान अंदाजावर आधारित असलेला कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला जाणून घेणार आहोत. पुढच्या 5 दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ही 34 ते 52% तर दुपारची 28 ते 33% दरम्यान राहणार आहे. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 10 ते 16 किलोमीटर दरम्यान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे राहणार आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. विस्तारित श्रेणीनुसार मध्य महाराष्ट्र विभागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी इतकं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला. सध्याच्या तापमानातील वाढीमुळे उभ्या पिकांना आणि फळबागांना हलका आणि वारंवार आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतीची कामं शक्यतो पहाटे ते सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळी करून घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करणं टाळावं. थेट सूर्यप्रकाशामध्ये सतत काम करणं टाळायला हवं. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करायला हवा. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करायला हवी. हरभरा आणि ज्वारी पिकाची काढणी पूर्ण झाली असेल आणि गरज असेल तर नांगरणी किंवा कुळवणी करून घ्यायला हवी. पिकाचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून घ्यायला हवे. जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर विविध योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. ऊस पिकातील खोड किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोरामा चिलोनिस हे 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी वापरायला हवं. तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरायला हवेत. सुरू उसाला 1:1 सरीतून पाणी द्यायला हवं आणि पीक तणविरहित ठेवायला हवं. मका अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट हे 5% SG 8 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात त्याची फवारणी करावी. मात्र फवारणी केलेल्या मक्याचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी तसंच मका कणसांचा वापर खाण्यासाठी करू नये. उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा

0: होण्यासाठी कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाला जमिनीच्या मजदुरानुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचं नियोजन करायला हवं. कांदा काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कांदा काढताना पातीसह काढून तो 3 ते 8 दिवस शेतामध्ये सुकू द्यावा. काढलेला कांदा ओळीमध्ये रचावा आणि अर्धवटरित्या पातीने झाकावा. पात वाळल्यानंतर 4 सेंटीमीटर लांब मान ठेवून त्याची पात कापावी. केळी जिल्ह्यात तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने केळी बागेच्या कडेने शेडनेटचं कुंपण करावं. तसंच केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांची पेंडी करून घड आणि घडाचा दांडा हा झाकायला हवा. आंबा बागेमध्ये झाडांच्या आळ्यांमध्ये गवत पालापाचोळा इत्यादी आच्छादनाचा वापर करायला हवा. फळ पिकाच्या अवस्थेत असताना फळमाशीची मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांच्या गरावर उपजीविका करते. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळं नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. तसंच फळ माशीच्या नियंत्रणासाठी मिथिल युझेनॉलयुक्त रक्षक सापळे बागेमध्ये एकरी 8 ते 10 याप्रमाणे लावायला हवेत. जनावरांचं व्यवस्थापन करताना कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने बारदान लावावं आणि ते पाण्याने भिजवावं. तसंच छतावर गवताचे किंवा बारदानाचे आच्छादन करायला हवे. त्यामुळे पोल्ट्री शेडचं तापमान कमी व्हायला मदत होते.
1: कृषीवाणी या अंतर्गत हवामान अंदाजावर आधारलेला कृषी सल्ला आताच आपण ऐकला. आता ऐकणार आहोत बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले कृषी मालाचे हे बाजारभाव आहेत. पुणे परिसरासाठी किमान आणि कमाल तसंच सरासरी दर आहेत. हे दर प्रति क्विंटलचे आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे दर आपण प्रति क्विंटलचे आहेत. पुणे बाजरी महिको आवक 514 क्विंटल. किमान दर 3300, कमाल दर 3500, सरासरी 3400. गहू शरबती आवक 415 क्विंटल. किमान 4400, कमाल दर 6500, सरासरी दर 5450. ज्वारी मालदांडी आवक 710 क्विंटल. किमान दर 5500, कमाल 6600, सरासरी 6050. लाल मका आवक 2 क्विंटल. किमान दर 2500, कमाल 2700, सरासरी 2600. हिरवा मूग आवक 39 क्विंटल. किमान 8800, कमाल दर 9400, सरासरी दर 9100. लाल कांदा आवक 731 क्विंटल. किमान दर 200, कमाल 1300, सरासरी 500. डाळिंब भगवा 5 क्विंटल आवक. किमान दर 2500, कमाल 12500 आणि सरासरी 7500. हरभरा आवक 45 क्विंटल. किमान 6000, कमाल 6800, सरासरी 6400. उडीद आवक 4 क्विंटल. किमान दर 9200, कमाल दर 10200 आणि सरासरी दर 9700. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले कृषी मालाचे बाजारभाव आत्ताच आपण ऐकले. श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपल्याला ऐकता येईल. खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती. तसंच शेळा आणि मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणाऱ्या आजारांविषयी आणि त्यावरच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी डॉक्टर विठ्ठल धायगुडे यांनी दिलेली माहिती उद्याच्या माझं घर माझं शेत कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल. तेव्हा आजपुरती या कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानी केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धेशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटिलवाड, किशोर भीमराणी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.

0: मन।
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो। मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो।
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू।
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना। त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत। तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।

या गीताचं संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोते हो, आज एक कलाकार या कार्यक्रमात रात्री 8:15 जरूर ऐका संगीतकार आनंद मोडक यांचा बहुआयामी कलाप्रवास आणि त्यांची गीतं. सादर करती नेहा वैशंपायन. ऐकायला विसरू नका एक कलाकार.

आकाशवाणीचा पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या, माफ करा, यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10 ते 15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष

0: खाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI ने आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI ने आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना CBI ने चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचा आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आमचे कार्यक्रम कुठेही कधीही आणि केव्हाही आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकणार आहोत एक कलाकार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: आज 13 मे, प्रख्यात संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिवस. मराठी माणसाला आनंद मोडक हे नाव ठाऊक नाही असं होणार नाही, कारण मराठी माणसाचं नितांत प्रेम आहे गाण्यावर, संगीतावर, नाटकांवर, सिनेमावर आणि मुख्य म्हणजे भावसंगीतावर. भावसंगीताच्या इतिहासात किंवा भावसंगीताच्या सगळ्या पानांमध्ये जेव्हा आपण एक नजर टाकतो तेव्हा ज्या वेगवेगळ्या शैलीच्या संगीतकारांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा संगीतकारांपैकी आनंद मोडक हे नाव आवर्जून घ्यावं, ठळकपणे नोंदवावं असं नाव. आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात आनंद मोडक यांची संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकणार आहोत. खरं तर नाटक, चित्रपट, मालिका, सांगीतिका अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांना आपल्या संगीताने ज्यांनी परिसस्पर्श दिला असे आनंद मोडक. संख्यात्मक कामापेक्षासुद्धा गुणात्मक काम, दर्जेदार काम हा ज्यांचा एक ठळक ठसा आणि ओळख होती, शैली होती असे आनंद मोडक. 72 सालापासून ते खरं तर कलाप्रांताशी जोडले गेले, ते सुद्धा जुजबी थोड्याशा छोट्याशा एकांकिकेला संगीत दे किंवा स्वतःच कवितांचा शोध घेऊन त्याला चाली बांध, एखादं कडवं वेगवेगळ्या तालांमध्ये करून पहा असं करत 72 सालापासून संगीताच्या प्रांताशी ते जोडले गेले. पण खऱ्या अर्थाने 1974 महानिर्वाण हे जे सतीश आळेकरांचं नाटक आहे ते राज्य नाट्य स्पर्धेत सगळ्यांच्या समोर आलं आणि या नाटकाचं संगीत आनंद मोडक यांनी दिलं. PDA या नाट्यसंस्थेच्या नवविचारांच्या मंडळींमध्ये विचारांची देवघेव, चर्चा आणि त्यातून शब्दसंगीताचं मंथन होत राहिलं आणि नव्या प्रयोगांची आणि त्यातल्या शक्यतांची नांदी किंवा त्याचा शोध सुरू झाला. फक्त गंभीर नाही तर अनुवादित आणि विनोदी नाटकांचं संगीतसुद्धा आनंद मोडक यांनी दिलं. त्यामुळे सुरुवात त्यांची नाटकापासून, नाटकातल्या आशयापासून, विषयापासून आणि नाट्यवेड्या मंडळींपासून झाली. पण हा प्रवास तिथंपासून सुरू होऊन वेगवेगळे प्रवाह त्यात मिळाले आणि चित्रपट संगीतापर्यंत हा प्रवाह थेट येऊन पोचला. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकणार आहोत.

आनंद मोडक यांना गीतांची कवितेची निवड अगदी चपखल जमलेली होती, किंवा हा त्यांच्या आवडीचा प्रांत होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शब्दांची किंवा कवितेतल्या आशयाची त्यांना मनोमन जाण होती आणि अगदी संवेदनशील जाण होती. प्रयोगशीलतेचा ध्यास त्यांना होताच आणि चिकित्सक वृत्ती अशा अर्थाने होती की एखादा शब्द आल्यानंतर त्या शब्दाची छटा नेमकी काय सांगते किंवा त्या शब्दाबरहुकूम तो आशय कडव्यातून कसा पुढे जातो आहे, किंवा अगदी आनंद दुःख ह्याच्याही बारीक बारीक छटांची जाण किंवा त्याची चिकित्सा करून त्याप्रमाणे सुरावट कशी घेता येईल याचा ते विचार करत असत. ही चिकित्सक वृत्तीच ही त्यांच्या स्वभावाची मुद्रा होती आणि ती त्यांच्या गाण्यातून डोकावत राहायची. सुरांइतकंच शब्दांवरही त्यांचं प्रेम होतं, जीव होता, किंवा असं म्हणता नाही येणार की फक्त शब्दांवर होतं की सुरांवर होतं. त्या दोन्हीची सांगड म्हणजे गाणं असतं, किंवा शब्द आणि सूर यांचं सारखं वजन हे तुम्हाला दूरच्या आणि एकांताच्या प्रवासाला घेऊन जातं यावर त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळे उत्तम उत्तम कविता त्यांनी चाली तर दिल्याच, पण कवितांची गाणीसुद्धा त्यांनी वेगळ्या तऱ्हेने केली. आणि याच प्रेमातून कवितेचं सोनं, गाण्याचं सोनं वेगवेगळ्या सिनेमांमधून, शीर्षकगीतांमधून किंवा भावसंगीतामधून आपल्यापर्यंत येत गेलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मी बोलते आणि हा कलाकार पण एक कलाकार हा कार्यक्रम पण इथेच प्रसारित होतो आहे. आणि आकाशवाणीसाठी आनंद मोडक यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आकाशवाणी पुणे केंद्राशी तर होतंच, पण इतकी सुरेख नाळ जुळून आलेली होती, इतकं जमून आलेलं होतं सगळं की आकाशवाणीसाठी 1976 पासून त्यांनी जो प्रवास सुरू केला तो त्यानंतरचा अगदी आत्ता आत्तापर्यंतचा काळ म्हणजे ते जाण्यापूर्वीच्या काळापर्यंतसुद्धा आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक संगीत रचना केलेल्या आहेत. स्वरचित्र, सांगीतिका, संगीत रूपकं, सुगम संगीत, शीर्षक संगीत म्हणजे आपल्या कार्यक्रम मालिका ज्या असतात त्याचं शीर्षक संगीतसुद्धा आनंद मोडक यांनी केलेलं आहे. वेदबाईपणाचं असेल किंवा आनंद यात्रा, आनंद लोक यासारख्या कार्यक्रमांमधून, त्यामुळे आकाशवाणीचं आणि त्यांचं जिव्हाळ्याचं नातं असणं ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. आणि जसं मगाशी मी उल्लेख केला की

शब्दांचं आणि सुराचं योग्य वजन त्यांना खणखणीत सापडलेलं होतं. आणि हे दोन्ही या दोन्ही बाबी या दोन्ही गोष्टी ह्या एकाच नाण्याच्या बाजू असतात ही त्यांची गाणी ऐकताना आपल्याला जाणवत राहतं. तसंच हे गीत

1976 पासून आकाशवाणीशी त्यांचं एक अतूट असं नातं जुळून आलं. बदकांचं गुपित ही त्यांनी सांगीतिका केली आणि त्या सांगीतिकेला श्रोत्यांनी एवढी दाद दिली, कितीक पत्रं पाठवली, जिथे भेटतील तिथे आनंद मोडकांचं कौतुक झालं

की सांगीतिका हा सूर आणि संगीताचा आणि सूर आणि शब्दांचा प्रवास कसा नेमका न्यायचा असतो हे त्यांना बरोबर त्यातलं मर्म उलगडलेलं होतं. आणि हे बदकांचं गुपित छोट्या छोट्या गाण्यांमधून, छोट्या छोट्या स्वराकृतींमधून आणि मधल्या गोष्टीसह पुढे नेलेलं होतं. खूप गाजली ही सांगीतिका आणि त्याचा एखादा जाहीर प्रयोग करून पाहू असं म्हणत त्यांनी एक रंगमंचीय कार्यक्रमसुद्धा केला. त्यालाही प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला, दाद दिली आणि त्यानंतर या बदकांचं गुपित या सांगीतिकेचे त्यांनी महाराष्ट्रभर 75 प्रयोग केले. खरंच रसिकांकडून, श्रोत्यांकडून, प्रेक्षकांकडून जेव्हा कलाकाराला दाद मिळते तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एका स्वयंस्फूर्तीचं बीज पेरलं जातं. त्याला प्रेरणेचं अतिशय असं सुंदर खतपाणी मिळतं आणि पुन्हा नव्या कला किंवा नव्या कलारचना, गीतप्रकार, संगीत प्रकार, कलाकार त्यासाठी धडपडू लागतो. आणि ही कलाकारांना मिळालेली दाद ही त्यांना पुन्हा एकदा चांगल्या उत्तम कलाकृती घडवायला म्हणजे मजबूर करते असं म्हणायला हरकत नाही. खरं तर गीतकाराला जसं वेगळ्या मीटरमध्ये किंवा छंदामध्ये गाणं लिहावंसं वाटतं तसंच संगीतकारालाही संगीत ज्या ज्या माध्यमामध्ये असू शकतं त्या सगळ्या प्रकारात स्वतःला आजमावायचं असतं. एखादी कविता घेऊन त्याचं गाणं करताना खरं तर बरंचसं स्वातंत्र्य मिळतं. म्हणजे त्याला कुठली सुरावट घ्यायची, म्हणजे रागावर आधारित घ्यायचं का मिश्र रागांची रचना करायची, ध्रुवपद एकदा न घेता त्यातली एखादी ठळक अशी ओळ किंवा ठळक असा शब्द त्याची पुनरुक्ती करायची का नाही करायची, हे गाणं नेमकं कोणाकडून गाऊन घ्यायचं किंवा त्याचं संगीत संयोजनामध्ये कशा प्रकारचं अजून भर घालता येईल, ते गाणं अधिक उंचीवर कसं नेता येईल, असे अनेक त्याच्यासाठी जोडले गेलेले आयाम जे असतात तिथे गीतकारा इतकंच स्वातंत्र्य संगीतकाराला सुद्धा असतं. पण नाटकाला संगीत देताना पार्श्वसंगीत किंवा अगदी हवं तिथे अनुकूल असं संगीत पेरलं जातं आणि ते भान संगीतकाराला राखावं लागतं. तसंच चित्रपटांचंसुद्धा, चित्रपटाला संगीत देताना त्याचा विषय किंवा ते कोणावर चित्रित होणार आहे, तो नायक, ती नायिका, त्या सिनेमाची फ्रेम किंवा या सगळ्याच्या विचाराबरोबरच सिनेमा हे वेगळ्या तऱ्हेने कसोटीचा ठरतो कारण तिथे अनेक गोष्टी एकत्रित येतात. जसं त्या सिनेमामध्ये प्रेमगीत असू शकतं, विरहगीत, नृत्यावर बेतलेलं असू शकतं, बालगीतही असू शकतं, एखादं वेगळंच खट्याळ खोडकर गाणंसुद्धा असू शकतं. तेव्हा आवश्यक आणि अपेक्षित असलेला विचार संगीतकाराला करावा लागतो. त्यामुळे चित्रपट संगीत हे जसं कसोटी असते, आव्हान असतं आणि सगळ्याच बहुतेक संगीतकारांना हे चित्रपटगीताचं आव्हान हवंसं वाटतं, स्वीकारावंसं वाटतं आणि आनंद मोडक यांच्याही वाट्याला असेच उत्तमोत्तम विषयाचे चित्रपट आले. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत किंवा मी आपल्याला ऐकवणार आहे ते आशा भोसले यांचं कळत नकळत या चित्रपटातलं गाणं आहे. संगीतकाराला खूप वाद्य हाताशी असली किंवा संगीत संयोजनातून गाणं फुलवायचं असलं किंवा प्रथितयश गायिकेच्या गळ्यातून जरी ते गाणं आलेलं असलं तरी त्याला सिनेमामध्ये कुठे आणि कसं स्थान असतं हे संगीतकाराला त्याचं भान, नजर, दृष्टी बरोबर असते. अनेक वाद्यांमधून फुललेलं गाणं आणि कमीत कमी वाद्यांमधून नटलेलं गाणं यातला फरक श्रोत्यांना अगदी नक्की माहिती असतो कारण आकाशवाणीचे काय सगळेच संगीतप्रेमी श्रोते हे सुज्ञ आहेत आणि संगीत रसिक आहेत. त्यामुळे पियानोच्या साथीवर आणि बारीकशा व्हायोलिनच्या साथीने आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गाणं इतकं उत्तम आणि परिणामत पोचतं की ते गाणं संपल्यानंतरसुद्धा पुष्कळ काळ पियानोवरच्या त्या सुरांबरोबरचा आशाताईंचा आवाज आपल्या मनामध्ये गुंजन करत राहतो आणि त्याचबरोबर अतिशय सहज, सोपं आणि शांततेकडे घेऊन जाणारं हे गाणं म्हणजे आनंद मोडक यांच्या संगीत कारकिर्दीचं एक यश म्हणावं लागेल.

तुझे अरूपाचे रूप माझ्या पुढे फुलेल का, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. खरोखर ऐकू येणं आणि जाणवणं यातला जो एक छोटासा साकव, छोटासा पूल आहे, नेमका समजलेला असतो आणि म्हणून ते गाणं भावपूर्ण असतं. पण ते जाणवतं जेव्हा त्या शब्दांना किंवा त्या शब्दरूपी एका आकाराला सुरांचं कोंदण मिळतं. आणि आनंद मोडक यांना ते खरोखर इतकं चपखल साधलेलं होतं असं मी वारंवार म्हणते. याचं कारण जसं सिनेमासाठी वेगवेगळ्या भारदस्त संगीत संयोजनामध्ये एखादं गाणं फुलवणं आणि मोजक्या सुरावटीतून आपल्याला शांततेकडे घेऊन जाणं, आणि मगाशी मी उल्लेख केला की वेगवेगळ्या तऱ्हेचे सिनेमे त्यांना मिळाले हा एक भाग्ययोग होता. कारण चौकट राजासारखा वेगळा सिनेमा, तू तिथे मी, मुक्ता, दोघी, फकीरा, त्यानंतर कळत न कळतमधलं जे आत्ता आपण गाणं ऐकलं, सूर्योदय, उरुस, राजू, हे वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे होते. गंभीर तर होतेच पण त्याच्यामध्ये एक गहिरा भावसुद्धा लपलेला होता. आणि त्या विषयानुरूप संगीत देणं ही संगीतकाराची कसोटी असते. जसं आपण आजच्या कार्यक्रमात जे गाणं ऐकलं ते मल्लिका अमर शेख यांचं होतं. वेगळ्या शब्दांची योजना आणि वेगळ्या गायकाकडनं, म्हणजे प्रभंजन मराठेंकडनं त्यांनी गाऊन घेतलं होतं. अशा आनंद मोडकांच्या गाण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गायकांची झलक किंवा त्यांच्यात लपलेलं एक मौल्यवान असं आवाजाचं सोनं गाण्यामधून येताना आपल्याला

मौल्यवान असं आवाजाचं सोनं गाण्यामधून येताना आपल्याला दिसतं. आनंद मोडक, त्यांची गाणी, त्यांचा प्रवास, नोकरी आणि संगीत अशी तारेवरची त्यांची कसरत ही त्यांच्या सगळ्यात जवळच्या लोकांना ठाऊक आहे आणि गाण्यांमधून ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पण जेव्हा आपण एखाद्या कलाकाराचा उल्लेख करतो किंवा त्या कलाकाराविषयी बोलतो, त्याची गाणी ऐकतो किंवा त्याचे सिनेमे बघतो, कोणताही कलाकार असू देत, गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता, तेव्हा त्याची एक ठळक अशी मुद्रा असते जी कुठेतरी आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये स्थिरावलेली असते. आणि तसंच हे शेवटचं गाणं म्हणजे आनंद मोडक यांच्या संवेदनशीलतेची, त्यांच्या सुरांच्या जाणीवेची एक खूण आहे. आणि ती खूण घेऊनच आज

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.

विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ पंडित मुकुंद राज देव आणि व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा यांनी केलेली होती. आकाशवाणी ॲट 90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचा हा संपादित अंश होता. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित या दृकश्राव्य कार्यक्रमाची संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपण पाहू शकता. उद्या रात्री 10 वाजता विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करू.